भावार्थ दास बोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 71, दशक 5, समास 9, साधकाची लक्षणे। जय जय रघुवीर समर्थ। स्वप्नामध्ये जे भय वाटले ते जागृतीस आल्यावर राहिले नाही, सगळे खोटे आहे हे लक्षात आले, त्याचे नाव साधक। माया प्रत्यक्ष आहे असं लोकांना वाटतं, ते ज्याला स्वानुभवामुळे योग्य वाटत नाही तो साधक। निद्रेतून जागृत झाला तो स्वप्नाच्या भयापासून चुकला, माया ज्याला सोडून गेली व जो स्वरूपात लीन झाला, अशा प्रकारची अंतरस्थिती निर्माण झाली, त्याने बाहेरील गोष्टींबाबत निस्पृहता स्वीकारली व संसाराच्या उपाधीचा त्याग केला, त्याचे नाव साधक। कामापासून सुटला, क्रोधापासून पळाला, मदमत्सर सोडून दिला, कुळाचा अभिमान सोडला, लोकलाजेला लाजवले, विरक्तीच्या बळामुळे परमार्थ वाढविला, अविद्येपासून दूर गेला, प्रपंचापासून निसटला, लोभाच्या हातून सुटला, थोरपणा नाकारला, वैभव लाथाडले, विरक्तीमुळे आपले महत्त्व वाढू दिले नाही, भेदाचा मठ नष्ट केला, अहंकार सोडून पाडला, संदेह शत्रू पायाला धरून आपटला, विकल्पाचा वध केला, भवसिंधू बाजूला सारला, सगळ्या भूतांचा विरोध तोडून टाकला, भवभयास भडकावले, काळाच्या तंगड्या तोडल्या, जन्ममृत्यूचे मस्तक हाणून फोडले, देहरूपी समंधावर हल्ला केला, संकल्पाच्या विरोधात उठाव केला, अकस्मात कल्पनेचा घात केला, दुष्ट भयास मारले, वासनामय सूक्ष्म देहास जिंकले, विवेकाने पाखंडास मागे टाकले, गर्वावर गर्व केला, स्वार्थ अनर्थात घातला, नीतिन्यायाद्वारे अनर्थाचेही निर्दालन केले, मोहाचे खंडन केले, दुःखाला देहरहित केले, शोकाला एका बाजूला तोडून टाकले, द्वेषाला हद्दपार केले, अभावाच्या निर्णयाचा घोट घेतला, कुतर्काच्या पोटात धाक निर्माण केला, ज्ञानाने विवेक माजला, त्यामुळे निश्चय बलवान झाला, वैराग्यबळाने अवगुणांचा संहार केला, स्वधर्माने अधर्मास लुटले, सत्कर्माने कुकर्मास जुगारले, विचाराने अविचारास वाटेला लावले, तिरस्कार चिरडला, द्वेष खरवडून टाकला, अविषादाने विषाद पायाखाली घातला, कोपावर घाला घातला, कपटीपणाला अंतरात कुटून काढले, सगळ्या जगातील लोकांशी मैत्री केली, प्रवृत्तीचा त्याग केला, नातेवाईकांचा संघ सोडला, निवृत्तीच्या वाटेवरून ज्ञानयोग साधला, विषयरूपी ठकास ठकवले, कुविद्येला वेढा घालून नष्ट केले, आप्त तस्करापासून स्वतःला सोडवले, पराधीनतेवरती रागवला, ममतेवर संतापला, वाईट इच्छांचा एकदम त्याग केला, मनाला स्वरूपामध्ये घातले, यातनेला यातना दिल्या, दृढ निश्चय आणि प्रयत्नांची प्रतिष्ठापना केली, अभ्यासाचा संघ धरला, सारासार विचार करून प्रयत्नाला सोबती करून साधना मार्गावर निघाला, सावध दक्ष असतो तो साधक, तो नित्य अनित्य विवेक पाहतो, मीपणाची संगत सोडून तो एकमेव सत्संग धरतो, बलपूर्वक संसार बाजूला सारतो, विचारपूर्वक व्यापताप बाजूला करतो, शुद्ध आचाराद्वारे अनाचार भ्रष्ट करतो, विसरायचे विसरतो, आळसपणाचा आळस करतो, मनाचे इतस्तत भटकणे काबूत आणतो, विविध निरूपणाच्या आधाराने तो अवगुण सोडून देतो, असा तो साधक जाणावा, प्रयत्नपूर्वक सगळं सोडणारा, त्याग करणारा, म्हणून त्याला साधक म्हणतात। आता सिद्धाची लक्षणे पुढील समासात जाणूया। इथे एक प्रश्न निर्माण झाला, साधक निस्पृह असतो, संसारीला व्यक्तीला त्याग करता येत नाही, म्हणजे तो साधक होऊ शकत नाही का? श्रोत्यांच्या या प्रश्नाला पुढल्या समासात उत्तर देत आहे, ते तत्पर होऊन ऐका। इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे साधक लक्षण निरूपण नाम समास 9

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या. जगामध्ये आजपर्यंत पुष्कळ लोकांनी दानधर्म स्वार्थत्याग केला, पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांना निस्वार्थी बनता आलं नाही. खरं म्हणजे आमचं मन आमच्या ताब्यात आल्याशिवाय आम्हाला निस्वार्थी बनता येणार नाही. मन कोणत्या साधनानं आम्हाला आवडता येईल? योग, याग इत्यादी साधनं त्यासाठी सांगितलेली आहेत. पण ही साधनं या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का? या साधनांसाठी लागणारी काळाची अनुकूलता आपण राहतो त्या परिस्थितीत आपल्याजवळ खास नाही. मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय दुसरं साधनच नाही, कारण आज एक नामच भगवंतानं अवतार रूपानं आमच्यासाठी शिल्लक ठेवलेलं आहे. तेव्हा मन स्वाधीन होण्यासाठी सर्वांनी मनापासून नाम घ्या. नाम घेत असताना मनाचं स्थैर्य बिघडवणारे जे विकार आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्न करा. मनाला सर्वात मोठा विकार कोणता बाधत असेल तर तो म्हणजे अभिमान. या अभिमानासारखा आपला घात करणारा दुसरा शत्रू कोणी नसेल. तो अभिमान सोडायला आपण शिकलं पाहिजे. भगवंतानं आजपर्यंत एवढे अवतार घेतले ते सर्व अभिमान मारण्यासाठीच होते. हिरण्यकश्यपूच्या वेळी भगवंतानं अवतार घेतला, पण देव समोर उभे असताना सुद्धा त्याचा हात नमस्काराकडं न जाता तलवारीकडे गेला. यावरून त्याचा अभिमान किती तीव्र असेल याची कल्पना आपल्याला येईल. आणि तो अभिमान नाहीसा करण्यासाठी आपण कर्तेपणाची जाणीव सोडून नाम घेतलं पाहिजे. मनाची स्थिरता बिघडवणारा दुसरा शत्रू म्हणजे राग. हा राग फार भयंकर असतो. मोठमोठ्या तपस्वी लोकांची तपश्चर्या यानं धुळीला मिळवलेली आहे. हा राग आवरण्यासाठी आपल्याला राग कशामुळे येतो हे नीट समजून घेतलं पाहिजे. व्यवहारात आपल्याला नीतीची बंधनं घालून दिलेली आहेत, ती सर्व आपण पाळली पाहिजेत. नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील. ही बंधनं कशासाठी घातली आहेत याचं मर्म समजून घेऊन वागलं तर राग आवरता येईल. आणि राग आवरला म्हणजे त्याच्या पोटात लपून बसलेल्या काम, लोभ, मोह इत्यादी विकारांनाही पायबंद पडेल. याप्रमाणे नीतीच्या बंधनात राहून तुम्ही आपलं मन भगवंताकडे विनम्र करा, भगवंताकडे जाऊ लागा. मन आपोआप तुमच्या मागे येईल, कारण तो त्याचा धर्म आहे. भगवंताला विसरू नका. तुमचं मन तुम्हाला आपण होऊन सहाय्य करेल याची खात्री बाळगा. नाम सुरुंगाप्रमाणे आहे, विकाररूपी मोठाले खडक ते नाम फोडून टाकत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोतेहो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोतेहो अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. दर भागामध्ये आपण नाशिकमधल्या विविध सत्पुरुषांच्या समाधीचं वर्णन असलेल्या कथा ऐकत आहोत. नाशिकमधील सुप्रसिद्ध पत्रकार, लेखक, संपादक डॉक्टर प्रशांत भरवीरकर लिखित अवलियांचे जनस्थान ह्या पुस्तकातील ह्या सगळ्या कथा आहेत. आज सुद्धा अशीच एक आगळी वेगळी पण सगळ्यांना परिचित असलेले नारायणकाका ढेकणे महाराज यांच्याविषयीची कथा मी घेऊन आलेली आहे. तेव्हा वळूया आजच्या आपल्या कथेकडे. कथेचं नाव आहे योग तपस्वी नारायणकाका ढेकणे महाराज. नारायणकाका ढेकणे महाराज यांचा जन्म 3 जुलै 1927 रोजी झाला. आईचे नाव रमाबाई आणि वडिलांचे नाव यशवंतराव. काका महाराजांचे गुरु परमपूज्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज आणि श्री गुळवणी महाराज अशी ही परंपरा आहे. लोकनाथ तीर्थ आणि गुळवणी महाराजांना दत्त संप्रदायातील लोकोत्तर पुरुष मानले जाते. नारायणकाका ढेकणे हे देखील दत्त संप्रदायातीलच एक महान विभूती होते. काका महाराजांनी परमपूज्य लोकनाथ तीर्थ ट्रस्टची स्थापना केली आणि दत्त महाराज कवीश्वर यांच्यानंतर ते वासुदेव निवासचे प्रमुख विश्वस्त झाले. वेद, उपनिषदे, पुराणे, अन्य धर्मग्रंथांचा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती पुढे योगी या संज्ञेस प्राप्त होतात. या योग्यांच्या अध्यापन अध्यासन केंद्राचा हळूहळू विस्तार होत जाऊन त्याचेच पुढे योगपीठात रूपांतर होते. ईश्वराच्याच इच्छा आणि आशीर्वादाने योगी पीठाधीश होत असत असे मानले जाते. परमपूज्य गुळवणी महाराज हे असेच महान योगी दत्त संप्रदायातील अधिकारी व्यक्ती होत. त्यांची स्वतःचीच साधना उच्च कोटीची होती. त्यांनी अनेकांना गुरुमंत्र दिला. हिंदू धर्म आणि भारतीय तत्वज्ञान याचे योग्यतेप्रमाणे ज्ञान दिले. अनेक प्रज्ञावंत शिष्य निर्माण केले. स्वतःच्या गुरूंच्या नावे वासुदेव निवास हा आश्रम बांधला. योग आणि भक्ती यांचे चिरंजीव पीठ तयार झाले. गुळवणी महाराज हे पीठ धर्मशास्त्राप्रमाणे चालवत. ते निजधामास गेल्यानंतर पूज्य दत्त महाराज कवीश्वर या पीठावर आरूढ झाले. त्यांच्या विद्वत्तेने सारा संप्रदाय प्रभावित झाला. त्यानंतर या पीठाचा भार त्यांनी स्वतःच निवडलेल्या काका महाराजांवर सोपवला. योग साधना करणारे, भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास असलेले गुळवणी महाराज आणि कवीश्वर महाराज यांच्या सान्निध्यात असलेले गोदावरी काठचे हे नररत्न या पीठावर विराजमान झाले. सच्छील, धर्मपरायण अशा ढेकणे कुटुंबात काका महाराजांचा जन्म झाला. परमपूज्य नारायण काकांचे वडील शाळा मास्तर होते. ते धर्मपरायणात तर होतेच पण कवीही होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. उत्तम बासरीवादक होते. रोज शिवमंदिरात जाऊन ते शिवप्रभूचे दर्शन घेत असत. असे सांगितले जाते की एकदा एका साधूने त्यांच्या हातात पेढा दिला आणि सांगितले की मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. नंतर सत्वशील, धार्मिक आणि श्रद्धाळू अशा रमा मातेच्या पोटी काका महाराजांचा जन्म झाला. मातृप्रेमी नारायणकाका मातेच्या सान्निध्यात वाढू लागले. ते फार एकांतप्रिय होते. आईची पूजा, पठण, सणवार, व्रते या सर्वांचा नारायणाच्या बालमनावर परिणाम होत असे. हळूहळू नारायण मातेबरोबर पठण, पूजा, भजन यात भाग घेऊ लागला. त्याचा आवाज गोड होता. आईने मुलाला प्रेमाने सर्व शिकवले. आई काय करते, घरात काय आहे काय नाही याच्याकडे त्यांचे लक्ष असे. चतुर आणि समंजस मूल सर्वांनाच प्रिय असते. ढेकणे कुटुंब पुण्यात राहत होते. काका महाराजांचे शिक्षण प्रसिद्ध NMV शाळेत झाले. तेथे योगीराज गुळवणी महाराज ड्रॉइंग शिकवत असत. वळणदार अक्षर, उत्तम ड्रॉइंग आणि नेमस्थ स्वभाव यामुळे नारायण हा गुळवणी महाराजांचा लाडका शिष्य बनला. हा योग जणू काही भगवंतांनीच जुळवून आणला. गोड आवाज असलेला, बासरीवादन आणि अभ्यासात हुशार असा विद्यार्थी शाळेत आणि वर्गात प्रिय होता. कुशाग्र बुद्धी आणि बहुश्रुतता याचा मिलाप झाल्याने नारायण सर्व तुकड्यात पहिला येऊ लागला. मॅट्रिकच्या वर्गात असताना तो आजारी पडला. गुळवणी महाराज आणि इतर शिक्षक घरी जाऊन त्याची चौकशी करत असत. अशा परिस्थितीत परीक्षा देऊन नारायण पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाला. यथावकाश त्यांनी पुणे विद्यापीठाची इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आणि तत्कालीन कलकत्ता विद्यापीठातून MA झाले. त्यांच्या आईवडिलांना फार आनंद झाला.
काका महाराज नाशिकला महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च करू लागले. ते नाशिकला स्थायिक झाले. काका महाराजांना रिसर्चसाठी पारितोषिके मिळाली. पुढे त्यांनी अधीक्षक अभियंता म्हणून मुंबई आणि इतरत्र उत्तम कामगिरी केली. हा निरीच्छ मुलगा विवाह विषयात अजिबात रुची दाखवत नसे. आई वडिलांच्या हळूहळू लक्षात आले की आपला मुलगा विवाहबद्ध होणार नाही. त्यांना त्यात अडकवायचे नाही असे ठरले. काका महाराज हे दत्तभक्ती आणि साधना यात जास्त रमू लागले. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांच्या प्रश्नावलीतून त्यांना मार्गदर्शन मिळाले. गुळवणी महाराजही त्यांना मार्गदर्शन करीत असत. गुळवणी महाराजांनी त्यांच्यात योग मार्गाची आवड निर्माण केली. काका महाराज त्यांच्याकडे योगासने शिकत असत. परमपूज्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज गुळवणी महाराजांकडे येत असत. त्यांना काका महाराजांनी आसने करून दाखवली. नारायण काका महाराजांना लोकनाथ तीर्थांकडून दीक्षा घ्यायची होती. लोकनाथ तीर्थ महाराज म्हणत, कॉलेजचे शिक्षण संपू दे, मग बसू. गुळवणी महाराज आणि काका महाराजांचे मित्र वाकडे यांनी लोकनाथ तीर्थ महाराजांना नारायण काकांना दीक्षा देण्याची विनंती केली. पण योगच येईना, जणू काही त्यांची परीक्षाच घेतली जात होती. एक दिवस मार्गशीर्ष महिन्यात लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज काकांना म्हणाले, सकाळी लवकर उठून स्नान करून आई वडिलांना नमस्कार करून त्यांना सर्व सांगून ये, तुला दीक्षा दिली जाईल. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाला प्रिय असणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यात त्यांना दीक्षा मिळाली. आधीच संन्यस्त वृत्ती, गुळवणी महाराजांचे सान्निध्य आणि लोकनाथ तीर्थांचा गुरुमंत्र असा त्रिवेणी संगम जुळून आला. अविरत साधना होऊ लागली. साधनावस्थेतून महाराजांना दीक्षाधिकार प्राप्त झाला. साधनावस्थेतून सिद्ध अवस्थेकडे वाटचाल सुरू झाली. शिष्याचे रूपांतर गुरुमध्ये झाले. काका महाराजांना दीक्षाधिकार प्राप्त झाला. गुळवणी महाराज आणि कवीश्वर महाराज यांच्यानंतर पीठाधीश झालेले पूज्य काका महाराज यांचे ऋणानुबंध अलौकिक होते. काका महाराजांनी आपले गुरु लोकनाथ तीर्थ महाराज यांच्या स्मरणार्थ नाशिकला आश्रम बांधला. तेथे कुंडलिनी जागृती, योग प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून कार्य सुरू केले आहे. ही विद्या राष्ट्रोद्धारक आणि पवित्र आहे. काका महाराज सर्व माध्यमातून तिचा प्रसार करीत. स्वधर्मावर काका महाराजांचे गीतेप्रमाणेच सांगणे आहे. कवीश्वर महाराज म्हणत, अभ्यासाच्या वेळी मानव ब्राह्मण असतो, कुटुंबाच्या रक्षणासाठी झटतो तेव्हा क्षत्रिय असतो, कुटुंबासाठी व्यवसाय करतो तेव्हा वैश्य असतो आणि इतर कामे वेळप्रसंगी आपण करीतच असतो. शास्त्रोक्त आचार, निगर्वी वागणूक, अथक कष्ट, साधना, स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळणे, स्वतःचे भोजन स्वतः बनवणे, स्वतःची सर्व कामे स्वतः करणे, स्वतःला काही मिळाले तर वासुदेव निवासला देणे, इतकी निस्पृहता काका महाराजांकडे होती. ते वेळ पाळण्याच्या बाबतीत अतिशय दक्ष असत. त्यांची सर्व कामे ठरलेल्या वेळेतच होत असत. स्वामी लोकनाथ तीर्थ यांचे काशीत राहण्याचे हाल होत असत. तेव्हा आपल्या गुरूंसाठी काका महाराजांनी एक आश्रम बांधला. त्यांची गुरुभक्ती इतकी श्रेष्ठ आहे. समाजातील असंख्य लोक सिद्धयोग दीक्षित व्हावे असे त्यांना वाटते. त्यासाठी ते प्रयत्न करीत. सोप्या भाषेत सर्वांसाठी सिद्धयोग हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यांनी विविध दत्तस्थानांच्या मदतीने सिद्धयोग प्रबोधिनी स्थापन केली. वासुदेव निवासमध्ये व्यवस्थापनाचा धडा घालून दिला. औरंगाबादला लोकनाथ तीर्थ जेथे आले होते तेथे आश्रम बांधला आहे आणि जेथे गुळवणी महाराजांना दीक्षा दिली तेथे स्मारक बांधले आहे. काका महाराज सामान्य लोकांसाठी झिजत, साधना, भक्ती, श्रद्धा आणि प्रेमाद्वारे जग जिंकण्याची कला त्यांना साध्य होती. परमपूज्य काका महाराज साधक आणि गुरु होतेच, पण सामान्य लोकांना मार्गदर्शन करणारी थोर व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होते. काका महाराजांनी भारतातच नव्हे तर युरोप आणि इतर देशात महायोग शक्तिपात दीक्षेचा प्रचार केला, प्रबोधिनीची स्थापना केली आणि विस्तारही केला. योग तपस्वी परमपूज्य श्री नारायण काका महाराज हे एक समदर्शी सत्पुरुष होते. कलियुगात अनेक गोष्टींवर आपला चटकन विश्वास बसत नाही, परंतु साधक जगाच्या दुसऱ्या टोकाला असताना त्याला शक्तिपाताद्वारे दीक्षा देण्यासाठी काका महाराजांचा अत्यंत नावलौकिक होता. पत्ती शक्तिपात करणे ही एक वेगळी गोष्ट आणि माणूस आपल्या समोर नसताना त्याचा शक्तिपात करणे ही एक वेगळी बाब, कारण त्यासाठी किती शक्ती अंगी लागते याचा अंदाज देखील आपण करू शकत नाही. मात्र
तपसामर्थ्याच्या माध्यमातून काका महाराज हे अत्यंत चुटकीसरशी हे काम करू शकत होते. काका महाराज यांचा भक्त समुदाय आज केवळ भारतभरातच नव्हे तर जगभरात पसरलेला आहे. त्यांच्या समोर येऊन नतमस्तक होणार नाही असा आज कुणीही नाही, कारण तेजोमय नादब्रह्म ही केवळ संकल्पना आपण ऐकून आहोत. मात्र काका महाराज स्वतः तेजाचा आविष्कार होते. आजही त्यांच्या समाधीस्थानावर याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद. रसिकहो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता मी तुमची रजा घेते.

0: श्रोते हो नमस्कार. आपण लवाद या विषयावरती गप्पा मारतो आहोत डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे यांच्याशी. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार
0: सर. आपण सलोख्याची कार्यपद्धती या विषयावरती गप्पा मारत होतो.
1: होय
0: सर. आपण सांगितलं की या कन्सिलिएशनची कारवाई कशी होते, त्या कराराची गोपनीयता कशी पाळली जाते, त्याचा परिणाम काय असतो. पण का ही समजोत्याची कार्यवाही सुरू असताना न्यायालयामध्ये जाता येतं का?
1: सर्वसाधारणपणे याचं उत्तर जर का द्यायचं झालं तर नाही असंच म्हणावं लागेल. परंतु जर का एखाद्या पक्षाला असं वाटलं की या प्रक्रियेमध्ये त्याचे कायदेशीर हक्क जे आहेत ते अबाधित ठेवण्यासाठी त्याला न्यायालयामध्ये गेल्याशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नाही, तर मात्र त्यासाठीच फक्त तो पक्ष न्यायालयामध्ये जाऊ शकतो.
0: सर आता आपण जे बघितलं लवाद किंवा न्यायालयीन कार्यवाही
1: हो
0: याचा अवलंब केव्हा करणं योग्य असतं?
1: आधी तो पक्ष काय करतो की मध्यस्थाला आणि दुसऱ्या पक्षाला आपल्या हक्काची आधी जाणीव करून देतो आणि आवश्यकता वाटली तर मग आपल्या वकिलामार्फत तशी जाणीव करून देण्याचं ते लेखी सूचना पत्रक ज्याला आपण नोटीस असं म्हणतो ते तो पाठवतो. पण त्याचा जर काहीच परिणाम त्या दिसला नाही तर मात्र तो न्यायालयाचे दरवाजे त्या कारणासाठी ठोठवू शकतो.
0: या सगळ्या प्रोसिजरसाठी खर्च पण येत असेल.
1: होय.
0: मग हे खर्च जे आहे हे कशा प्रकारे मंजूर केले जातात?
1: फार महत्वाचा प्रश्न आपण विचारला. मध्यस्थ आणि साक्षीदार हे जर का आलेले असतील तर त्यांची जी फी असते आणि जो त्यांचा झालेला खर्च असतो, म्हणजे उदाहरणार्थ प्रवास भत्ता, लोकल हॉस्पिटॅलिटी वगैरे, तर ते सगळ्या पक्षांच्या संमतीने कुणीतरी ती साक्षीदार किंवा कोणाला बोललो असेल तर त्याचा किंवा एखाद्याचा लेखी सल्ला घेतला असेल, या प्रकरणात मागितला असेल, तर त्याची फी आणि आवश्यकता जो खर्च असेल, तसेच प्रशासकीय सहाय्य म्हणजे स्टेनो वगैरे असतात, असा या सगळ्यांचा खर्च सगळ्या संमतीने जर त्यांनी घेतला असेल तर तो खर्च या प्रक्रियेसाठी आणि समझोता करार तयार करण्यासाठी इतर जो खर्च होतो असा सगळ्यात योग्य खर्च जो असतो तो मंजूर केला जातो.
0: मग हा जो खर्च आहे
1: हो
0: ही जी रक्कम होते ही जमा करण्याची पद्धत कशी असते?
1: हा तर सामान्यपणे काय होतं की या केसमध्ये मध्यस्थ जर का अनुभवी असेल तर त्याला नॉर्मली असा आवश्यक काय काय खर्च येऊ शकतो याचा अंदाज असतो. त्याप्रमाणे तो त्याचं एस्टिमेट किंवा अंदाजपत्रक तयार करून घेतो खर्चाचं आणि सगळ्या पक्षांना तो ते समप्रमाणामध्ये विभागून त्यांच्याकडे ॲडव्हान्स म्हणून डिपॉझिट करायला सांगतो. जर का आवश्यक वाटलं तर मग आणखी योग्य रक्कम तो त्याच समप्रमाणामध्ये विभागून परत त्याच्याकडे डिपॉझिट करायला सांगतो. जर का सदरहीची रक्कम 30 दिवसाच्या आतमध्ये म्हणजे त्या मध्यस्थांनी कळवल्यापासून दोन्ही किंवा सर्व पक्षांनी पूर्णपणे जर का त्याच्याकडे डिपॉझिट केली नाही तर ती प्रक्रिया म्हणजे कन्सिलिएशनची प्रक्रिया थांबवण्याचे सगळे अधिकार हे मध्यस्थाला आहेत. तो ती प्रक्रिया थांबवू शकतो किंवा रद्द पण करू शकतो. या बाबतीमध्ये तो झालेला खर्च वसूल करून उरलेली जी काही रक्कम असते ती सगळे संबंधित पक्षांना समप्रमाणामध्ये परत करतो.
0: सर हा जो कन्सिलिएटर होतो असतो हा लवाद म्हणून पण काम करू शकतो का?
1: जर का सगळ्या पक्षांनी मान्य केले तरच, अदरवाईज नाही. आणि तो साक्षीदार म्हणूनही काम करू शकत नाही. पण जर का एखाद्या पक्षाला किंवा जर का दोन्ही पक्षांनी त्यांनी मान्य केलं की याची साक्षी आम्ही ग्राह्य म्हणू तर तो साक्षीदार म्हणून सुद्धा काम करू शकतो.
0: आता हा सगळा प्रकार होत असताना
1: हो
0: या कार्यवाहीतले जे साक्षी पुरावे असतात
1: हो
0: त्याचा न्यायालयात दावा करताना उपयोग करता येतो का?
1: या साक्षी पुराव्याचा जर काही भाग जो असेल तो आर्बिट्रेशन किंवा लवादामध्ये परत दाखल करता येत नाही. उदाहरणार्थ एखाद्या पक्षाने जर का एखादी भूमिका स्पष्ट केली असेल किंवा सूचना काही गोष्टी जर का मान्य केल्या असतील तर ती मान्यता किंवा मग त्या मध्यस्थाने किंवा कन्सिलेटरने जे काही प्रपोजल दिलं असेल ते प्रपोजल किंवा त्या प्रस्ताव किंवा सूचना इतर पक्षांनी जर का तो प्रस्ताव मान्य केला होता वगैरे एवढंच फक्त बाबी ते उघड करू शकतात किंवा घेऊ शकतात.
0: पण मग सामंजस्य करणारा जो असतो त्याची इतर कार्यवाहीमधली भूमिका काय असते?
1: तो जर का एखाद्या पक्षाने मान्य केला नाही तर मग सदरवादाच्या दाव्यामध्ये लवाद किंवा साक्षीदार म्हणून तो कुठल्याच न्यायालयामध्ये काम करू शकत नाही.
0: क्या बात आहे सर, खरंच खूप छान माहिती तुम्ही देत आहात. पण वेळेनुसार आपण आता इथे थांबूयात. खूप खूप धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
0: तर श्रोते हो आपण लवाद या विषयावरती गप्पा मारतो आहोत आणि आपल्याला माहिती देत होते डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे. आपण पुन्हा भेटणार आहोत.

0: आणि सासरे 40 गाव जवळच एक गाव आहे.
1: बर.
0: बट तिथून आम्ही नाशिकला शिफ्ट झालो.
1: अच्छा. आपलं शिक्षण वगैरे काय झालंय?
0: माझं बी ए डी एड आहे.
1: बर. मग हे 40 गावलाच केलं का नाशिकला आल्यावर?
0: हो, 40 गावलाच पूर्ण झालेलं.
1: बर. आणि मग लग्नानंतर आपण इकडे आलात?
0: हो.
1: अच्छा. मग जेव्हा आता बी एड आणि डी एड दोन्ही पदव्या मिळालेल्या आहेत तेव्हा मग आपण काही सुरुवातीला नोकरी वगैरे केली होती?
0: नाही, मी बेबीसाठी कधी जॉब विचार नाही केला.
1: बर.
0: कारण माझे पॅरेंट्स टीचर होते, मम्मी पप्पा दोन्ही, त्याच्यामुळे सांभाळण्याचे आमचे भावंडांचे जे हाल झाले होते ते मला नको होते माझ्या मुलांचे तसे, त्याच्यामुळे मग मी कधी जॉबचा विचार नाही केलेला.
1: बर बर बर. अच्छा. नक्कीच. आपण आपला एक प्रत्येकाचा एक काहीतरी लहानपणीचा काळ असतो आणि त्याच्यामध्ये जर दोन्ही पालक नोकरी करत असतील तर बऱ्याच जणी घरात कोणी दुसरं सांभाळणारं नसेल तर थोडंसं एक आपण इमोशनली आणि वेगळ्या पद्धतीने थोडंसं आपलं एक ऍक्टिव्हिटी ती घडत जाते. स्वभाव एक काय म्हणतो किंवा ते एक वातावरण आपल्याला तसं मिळतं आणि आपल्याला आपल्या मुलांना आपण त्यांच्या बरोबर असावं असं आपल्याला वाटतं. अर्चना, ताई मला पुढे आपल्याला असं विचारायचं आहे की मग आपण जर नोकरी करण्याचा विचार केलाच नव्हता, पूर्णपणे घर सांभाळून किंवा मुलांकडे लक्ष देणं हेच आपण ठरवलं होतं, मग या प्रवाहात आपण कशा आल्या?
0: ऍक्च्युली मला टीचिंग करायला फार आवडतं, पण मग मुलांसाठी मी नोकरीची विचार नाही केला नोकरीचा. आणि पण मग नंतर मला असं जाणवायला लागलं की फक्त घरी बसून मी माझं जे पॅशन आहे, मला टीचिंग खूप आवडतं, मी खूप छान करू शकते. आणि मला लहान मुलांमध्ये मिसळायला पण खूप आवडतं, त्याच्यामुळे मग मला असं वाटायचं की मी काहीतरी केलं पाहिजे. पण मग माझं एक मन म्हणायचं की मी काहीतरी केलं पाहिजे आणि पुन्हा मला वाटायचं की नाही, मी जर काही करण्यासाठी बाहेर गेले तर पुन्हा माझ्या मुलांचे
1: हाल होते. बरोबर.
0: म्हणून मग मी दुसरा काही विचार करत नव्हते. पण मग अचानक माझे डीएडचे वर्गमित्र आहेत महाले सर, त्यांनी मला एक मेसेज पाठवलेला आमच्या ब्रेन ट्रेन अबॅकसच्या जो ऑनलाईन क्लास होता त्याचा. आणि मग मी विचार केला की म्हणजे मग मला त्याविषयी ऍक्च्युली काहीच माहीत नव्हतं, जोपर्यंत मी अबॅकस बद्दल काही वाचलं पण नव्हतं किंवा कुठे काही व्हिडिओज वगैरे काहीच मला माहीत नव्हतं. बट मी नंतर तो मेसेज बघून विचार केला, म्हटलं नेमकं काय हे अबॅकस. मग त्याच्यानंतर मी थोडे युट्यूबवर वगैरे व्हिडिओज बघितले.
1: बर.
0: तिथे मला वाटलं की अरे हे मुलं एवढा फास्ट कसं काय करतात, म्हणजे काय मॅजिक असेल, काय लॉजिक असेल ह्याच्या मागे. मला ती क्युरिओसिटी वाढली, म्हणून मी नोकरी करण्यासाठी किंवा क्लासेस स्टार्ट करण्यासाठी नाही,
1: काहीतरी
0: शिकण्यासाठी स्वतःलाच खूप क्युरिओसिटी होती की काय नेमकं आहे हे मला शिकायचंय. आणि त्याच्यासाठी मग मी क्लास जॉईन केला. आणि क्लास जॉईन केल्यानंतर म्हणजे सरांनी स्टार्टिंगला फ्री शिकवलं आणि नंतर मग म्हणजे त्यांच्यावर एवढा विश्वास बसला की नाही याच्यामध्ये आपण म्हणजे काहीतरी करिअर करू शकतो.
1: बरोबर.
0: आणि सरांचं शिकवणं एवढं सुंदर होतं, इतकं फ्रँकली, इतकं छान बहीण भावासारखं ते बोलत होते, हसत खेळत बिलकुल सगळं त्यांनी खूप छान शिकवलं आणि इतकं इझी वाटलं म्हणजे सगळं फटाफट मग शिकता आलं. आणि मग तिथून मग पुढे अशी प्रेरणा मिळाली की नाही, आपण पण घरात बसून आपल्या मुलांना सांभाळून कुटुंब सांभाळून आपण स्वतःचं करिअर पण काहीतरी डेव्हलप करू शकतोय.
1: बरोबर.
0: म्हणून मग पुढे मी क्लासेस स्टार्ट केलेत.
1: अच्छा. मला एक याच्यात असा विचारायचं आहे तुम्हाला की बी ए आपण कशात केलं, म्हणजे डीएड
0: इंग्लिशमध्ये आहे.
1: इंग्लिशमध्ये. आणि गणिताचा तसा काहीच संबंध नव्हता?
0: संबंध नाही, बट माझा लहानपणापासून इंग्लिश आणि म्हणजे इंग्लिश मॅथ्स ह्याच्यामध्ये मला
1: इंटरेस्ट
0: होता.
1: बर बर. नक्की. मग जसे क्लासेस सुरू करण्याची वेळ आली तर मग ते साधारण मग ते कधीपासून आपण सुरू केलं?
0: मी आता मागच्या 7-8 महिन्यापासून क्लासेस स्टार्ट केलेत.
1: बर.
0: बट मी म्हणजे क्लासेस ऑनलाईनच घेते आणि ऑनलाईन घेण्याचं कारण हे की मी म्हणजे माझं जे माहेर आहे 40 गाव, त्याच्या आजूबाजूला जे गावं आहेत म्हणजे बोरस, पातुंडा वगैरे असे छोटे छोटे गावं आहेत, तिथले मोस्ट ऑफ लोकल शेतकरी वगैरे आहेत. मग अशा लोकांसाठी मी हे क्लासेस स्टार्ट केले की ज्यांना खूप कमी म्हणजे फीस देऊन चांगलं शिकता यावं.
1: बरोबर.
0: कारण जे श्रीमंताचे मुलं असतात ते कुठेही फीस देऊन कुठेही
1: शिकू शकतात.
0: पण मग या मुलांपर्यंत हे इतकं छान अबॅकस आहे, टेक्नॉलॉजी ही छान म्हणजे आहे, काहीतरी खूप छान शिकण्यासारखं, त्याचे खूप सारे फायदे पण आहेत म्हणजे स्टुडंट्सला. तर मग हे सगळं म्हणजे खूप लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे, म्हणून मग मी ऑनलाईन क्लासेस घेते.
1: बर.
0: आणि माझे सगळे स्टुडंट हे असे गावाकडचे वगैरेच आहेत.
1: अच्छा.
0: हा. आणि ते पण खूप म्हणजे छान मला रिस्पॉन्स देतात आणि त्यांना खूप छान वाटलं की मॅम इतक्या कमी फीज मध्ये आम्हाला खूप छान शिकवतात, खूप कौतुक करतात.
1: बर.
0: तेव्हा मला म्हणजे असं खूप छान वाटतं की जे आपण करतोय ते
1: योग्य करतोय. नक्की नक्की. आणि मुळात तुमची जी एक स्वतःची अट होती की मला घर सांभाळून करायचं जे काय आहे ते, तर ही सुद्धा सॅटिस्फाईड झालेली आहे आणि तुम्ही स्वतः खुश आहात की मी स्वतःची ओळखही निर्माण झाली आणि अशा गटापर्यंत आपण पोहोचल्यात की जिथे शिक्षण इझिली मिळू शकत नाही. जेव्हा तुमची ही कल्पना होती की शहरी मुलांपेक्षा मला ग्रामीण मुलांपर्यंत पोहोचायचं आहे, तर मग मुलांचा रिस्पॉन्स सुरुवातीला कसा आला?
0: सुरुवातीला तर म्हणजे मोस्ट ऑफ पॅरेंट्स कन्फ्युज होते की हे नेमकं काय आहे, काय शिकवणार आहेत,

0: आणि दिवसभर कसं मुलांची स्कूल असते, त्याच्यानंतर त्यांचे अदर सब्जेक्टचे क्लासेस असतात, आणि मग पुन्हा हा एक्स्ट्रा क्लास घेणार, त्यांना जरा थोडं म्हणजे इझिली ते होकार देत नव्हते. पण मग त्यातल्या काही पॅरेंट्सने ठरवलं की मुलांची कॅपॅसिटी बघून त्यांनी ठरवलं की आपला मुलगा अजून एक तास ऑनलाईन टीचिंग करू शकतो, म्हणजे ऑनलाईन लर्निंग करू शकतो, कारण कुठे जाण्याची त्यांना गरज नाहीये, घरात बसून ते आपल्या समोर काय करतात काय नाही ते समजेल त्यांना असं. म्हणून मग काही पॅरेंट्सने सुरुवातीला म्हणजे कमी मुलं होते, 7-8 मुलं मला मिळालेत, आणि त्यांचं बघून इतर मुलांना खूप छान वाटलं की हे मुलं किती छान फटाफट कॅल्क्युलेशन करतायत, त्यांच्या पॅरेंट्स पण सॅटिस्फाय झालेत, आणि त्यांचं बघून मग अजून खूप सारे विद्यार्थी मला कनेक्ट होत आहेत.
1: नक्की नक्की. जेव्हा शहरी भागातल्या मुलांचा आपण विचार करतो तेव्हा त्यांना या गोष्टी सहज उपलब्ध होतात, किंवा सतत शिक्षक आणि पालकांच्या भेटी होत असतात, डिस्कशन होत असतं, मार्क बघितले जात असतात. पण ग्रामीण भागात तितकंसं गांभीर्य या गोष्टींचं असतं असं नाहीये. मग जेव्हा मुलांनी त्या भागातल्या हे शिकायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या अभ्यासावर किंवा मार्कांमध्ये काही फरक आपल्याला जाणवले का?
0: हो, त्यांचे म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एकतर खूप वाढलं अभ्यासावरचं.
1: बरं,
0: काही मुलं खूप चंचल होते, त्यांचा चंचलपणा जो होता तो थोडा काही प्रमाणात कंट्रोल आलेला, आणि काही मुलं असे होते की त्यांना मॅथ्स खूप हार्ड वाटायचं, आवडच नव्हते, पण ते आता आवडीने मॅथ्स शिकायला लागलेत, त्याचा अभ्यास करायला लागलेत, आणि पॅरेंट्स पण सांगतात की मॅम जेव्हापासून हा क्लास आम्ही जॉईन केला आहे तेव्हापासून मुलांमध्ये खूप बदल आहे, आणि ते क्लासचा जो टायमिंग असतो त्या टायमिंगची खूप वाट बघत असतात, फटाफट सगळा अभ्यास आठवून त्या वेळेला ते फ्री होत असतात आणि वाट बघतात की मॅम कधी लिंक पाठवणार आणि कधी आम्ही जॉईन होणार.
1: अच्छा, मग आता सध्या आपल्याकडे किती विद्यार्थी आहेत?
0: माझ्याकडे आता 30 विद्यार्थी आहेत.
1: बर, जसं तुमचं सुरुवातीपासून एक धोरण होतं की घरातलं सांभाळून मला करायचं आहे, मग आता घरातलं सांभाळता सांभाळता मुलांकडे लक्ष देता आता हे पण एक त्याच्यात ऍड झालंय, मग हा समन्वय कसा साधता किंवा मग वेळा सगळ्या कशा सांभाळता?
0: ऍक्च्युली माझा एक लहान मुलगा आहे तो थोडा जास्त ऍक्टिव्ह आहे, त्याला खूप सांभाळावं लागतं.
1: बरं,
0: पण मग माझ्या सासूबाई आहेत ज्या त्याला म्हणजे पूर्ण वेळ त्याला सांभाळतात माझ्या क्लास सुरू असताना, त्याच्यामुळे मला बिलकुल डिस्टर्बन्स नसतो, म्हणजे त्यांचा एक खूप मोठा सपोर्ट आहे माझ्यासाठी, म्हणजे त्यांच्याशिवाय मी घेऊच शकले नसते. म्हणजे क्लास जेव्हा मी ऑनलाईन अबॅकस मी पण शिकले आणि शिकवते पण आहे, जर म्हणजे त्यांचा सपोर्ट नसता सासूबाईंचा माझा तर मी शिकवू पण नसते शकले आणि शिकले पण नसते, कारण मला जर पूर्ण वेळ त्यालाच द्यावं लागलं असतं तर मी ह्याच्यासाठी वेळ काढूच शकले नसते.
1: बरोबर, खूप छान वाटलं, तुम्ही खूप भरभरून कौतुक केलं तुमच्या सासूबाईंचं, आणि खरंच जर आपल्याला इतका छान सपोर्ट असेल तर आपल्यालाही थोडीशी काळजी आपली मिटते आणि आपण स्वतः त्याच्यात नीट लक्ष देऊन काम करू शकतो. आणि छान वाटलं तुमच्या सासूबाईंबद्दल ऐकून सुद्धा मला हे, आणि खरंच असे मदतीचे हात सगळ्यांनाच मिळाले पाहिजेत की आपल्याला सगळं सांभाळून सगळं करता येते म्हटल्यावर एक ती नवीन उमेद निर्माण होते आणि आपली एक स्वतः वेगळी आपण काहीतरी करतो आहोत हे सुद्धा आपल्याला छान वाटतं. ब्रेन ट्रेनच्या बद्दल आपण काय सांगाल की कशा पद्धतीनं हा सगळा क्लास आपला झाला?
0: ब्रेन ट्रेनचं म्हटलं तर म्हणजे सरांचं तर आमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, म्हणजे ते एवढं छान त्यांचं बिहेवियर सगळ्या ताईंसोबत, सगळ्यांना ते ताई म्हणूनच बोलवतात, कुणालाच नावाने म्हणणार नाही, फक्त ताई ताई ताई, म्हणजे इतकं छान त्यांच्यासोबत बोलताना इतकं फ्री वाटतं, म्हणजे असं मनात जर एखादा प्रश्न असला की काही अडचण असली विचारायचं सरांना तर बिलकुल मनात असं भीती नाही की सरांना कसं विचारू काय, एकदम फ्रँकली कुणी केव्हाही कसंही सरांना कॉल करून किंवा आपले प्रॉब्लेम्स विचारू शकतात, सर व्यवस्थित त्याचं म्हणजे त्या प्रॉब्लेमचं निराकरण करतात, व्यवस्थित समजावून सांगतात, आणि सरांमुळेच आम्हाला इतकं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले. म्हणजे आता हेच बघा ना, रेडिओ विश्वास म्हणजे रेडिओ मध्ये येऊन आपली इंटरव्ह्यू घेणं हे एखाद्या स्वप्नाच्या पलीकडचं आहे, म्हणजे स्वप्नातही कधी विचार नव्हता केला की आपण एखाद्या रेडिओ स्टेशनला जाऊन आपण मुलाखत देणार, म्हणजे हे खूप वेगळं आहे. आणि त्याचबरोबर आता सरांनी रोबोटिक्स पण सुरू केलेलं आहे, त्यात पण म्हणजे खूप छान ते शिकताना खूप मजा येते, आणि असं वाटतं की नवीन टेक्नॉलॉजी सोबत आपण घरात आहोत तरी आपण त्याच्याशी कनेक्ट
1: आहोत. बरोबर बरोबर, नक्कीच खूप छान
0: अपॉर्च्युनिटी आहे.
1: हो हो, खरंच आहे, आणि एकाच छताखाली जर इतक्या संधी आपल्याला मिळत असतील तर आपणही ते घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. आणि अर्थात ब्रेन ट्रेनचा हा पहिल्यापासूनच प्रयत्न आहे की माफक दरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांचा विकास करणं आणि ज्या सगळ्या तुम्ही शिक्षिकेत सहभागी आहात त्या सगळ्यांचंही स्वप्न पूर्ण करणं, अर्थार्जनाचं असू दे किंवा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं असू दे, हे सगळंच ब्रेन ट्रेनने साधलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांबरोबर तुमच्या सरांचंही मी कौतुक करते की खूप छान तुमची टीम आहे आणि असंच यश तुम्हाला उत्तरोत्तर मिळत राहू अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते. भविष्यात आता आणखीन काय करण्याची इच्छा आहे?
0: भविष्यात म्हणजे आता तर हे माझं टार्गेट सेट झालंय, आता माझे अबॅकसचे क्लासेस पण व्यवस्थित चाललेले आहेत, आणि भविष्यात मग सरांसारखंच म्हणजे एक चॅरिटी पण सरांची होऊन जाते की म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत अबॅकस पोहोचवणं, रोबोटिक्स वगैरे हे पोहोचवणं, म्हणजे ज्यांना परिस्थितीमुळे काही अडचणी येतात,
1: शिकता येत नाही
0: त्यांच्यापर्यंत पण हे पोहोचवणं, त्यांना अर्थार्जनासाठी मदत करणं,
1: बरोबर
0: हे सरांसारखं मलाही करण्याची संधी मिळाली तर म्हणजे आवडेल मला तसं करायला.
1: खूप छान वाटलं तुमचे विचार ऐकून आणि तुम्हाला त्याच्यासाठी खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल आपली मी मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
0: थँक्यू सो मच.

0: श्रोतेहो नमस्कार. सध्या आपण नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती जागर नवदुर्गांचा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगानं अनेक वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना आपण इथे आमंत्रित करतो आहोत आणि त्यांचा संपूर्ण प्रवास आपण जाणून घेत आहोत. अर्थातच ही व्यक्तिमत्व म्हणजे स्त्रीच आहे आणि प्रत्येक स्त्री जी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी पार पाडते आणि तिने एक वेगळं स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे, स्वतःची नवीन शैली निर्माण केलेली आहे, अशाच अनेक व्यक्तिमत्वांना आपण इथे आमंत्रित करत आहोत. त्याच अनुषंगानं आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत भारतात आणि भारताबाहेर ऑडिओ आणि व्हिडिओ प्रोडक्शन हाऊसचं काम बघणाऱ्या, त्याचबरोबर नाशिकमधल्या पहिली लेडीज एडिटर म्हणून नाव कमावलेल्या मधुरा कुंभेजकर यांना, त्यांचा संपूर्ण प्रवास आपण आता जाणून घेऊया, त्यांच्याशी गप्पा मारूया. मॅडम नमस्कार, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: नमस्कार, मलाही खूप छान वाटलं.
0: नाशिकमधल्या पहिल्या लेडीज एडिटर म्हणून तुम्ही काम केलेलं आहे, खरं तर ही खूप पुढचा हा टप्पा असेल इथपर्यंत पोहोचण्याचा, पण त्याही आधी मला असं वाटतं की तुमच्या बालपणाबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. तुम्ही मूळच्या कुठल्या आहात किंवा आधीचं आपलं शिक्षण, घरातली पार्श्वभूमी आणि नंतर याच्याकडे वळणं, हे सगळं कसं झालं?
1: मी मूळची नाशिकचीच आहे. इनफॅक्ट माझं पूर्वीचं नाव गौरी जानोरकर आहे. मी पंचवटीला बिलॉंग करते आणि छान ब्राह्मण कुटुंबातली, मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली आहे आणि आमच्याकडे शिक्षणाला ना खूपच महत्व होतं. म्हणजे माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते, आई शिक्षिकाच होती, प्रिन्सिपल होती आणि त्याच्यामुळे आम्हाला पहिल्यापासून शिक्षणावर किती भर दिला गेला पाहिजे याच्याविषयी सांगितलं जायचं. माझं शिक्षण कम्प्युटर इंजिनियर मध्ये झालेलं आहे, परंतु जसं आता तुम्ही उल्लेख केला की माझं सोल्युशन्स मल्टीमिडिया या नावाने ऑडिओ व्हिडिओ प्रोडक्शन हाऊस आहे, तर ते आम्ही 2001 साली सुरू केलं.
0: अच्छा,
1: तर त्याच्याविषयी थोडंसं सांगायचं झालं तर शिक्षण कम्प्युटर इंजिनियर जरी असलं तरी मला ना कलेची खूप आवड होती पहिल्यापासून. चित्रकलेत पण अनेक परीक्षा मी पास केलेल्या होत्या, तर त्याच्यामुळे क्रिएटिव्ह साईड ही मला नेहमीच खुणावत असे. मग मी हा विचार केला की माझ्यासाठी एडिटिंग करणं इट्स अ सॉफ्टवेअर,
0: बरोबर,
1: मी हे सॉफ्टवेअर समजून घेते आणि त्याच्यात माझ्या क्रिएटिव्हिटीला प्राधान्य मिळू शकतं हे मला जाणवलं आणि मग त्याच्यामुळे हा सुवर्ण मध्यमी साधला.
0: बर,
1: की माझ्या शिक्षणाचाही तिथे थोडा फायदा झाला, मुख्य म्हणजे माझ्या क्रिएटिव्हिटीला खूपच चांगला तिथे म्हणजे
0: वाव मिळाला.
1: वाव मिळाला, एक्झॅक्टली.
0: बर, जेव्हा ही संकल्पना डोक्यात आली की आपल्याला अशा पद्धतीनं काम करायचं आहे, तर याच्या आधी तुम्हाला काही लिखाणाची आवड किंवा असं काही वेगळं तुम्ही केलं होतं की डायलॉग म्हणून दाखवणं, स्क्रिप्ट वाचणं, अशा प्रकारांचं काही तुम्ही काम केलं होतं?
1: नाही, बेसिकली आत्ता पण माझ्या कामात तसं नाही आहे. व्हिडिओ एडिटिंग हा म्हणजे जे काही शूटिंग येतं आपल्याकडे त्याच्यातनं योग्य शॉट सिलेक्ट करून त्याचं खूप सुंदर आउटपुट, जे योग्य आउटपुट असतं, जे रिक्वायर्ड आउटपुट असतं ते देणं हे असतं. तर त्याच्यासाठी एक मात्र मला नक्की आवडायचं की वेगवेगळ्या, म्हणजे तेव्हा आपण मूव्ही म्हणू शकतो किंवा वेगवेगळे लघुपट म्हणू शकतो, आता तुम्हाला युट्यूबला अनेक शॉर्ट डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म बघायला मिळतात, तर हे मी कायम पहिल्यापासून बघत आलेली. आणि तू वाचनाच्या आवडीविषयी म्हटलं तर हो, खरं आहे, लहानपणी मी अनेक पुस्तकं वाचलेली आहेत आणि त्याच्यात माझ्या एक नंतर लक्षात आलं की ते पुस्तक वाचताना ते माझ्या डोळ्यासमोर उभं राहायचं, त्याच्यामुळे कदाचित तेव्हापासून मला व्हिज्युलाइज करायची सवय झाली आणि त्याचा फायदा मला एडिटिंग मध्ये एडिटर म्हणून आणि त्याच्यानंतर आता मी फिल्म डायरेक्ट करते तर डायरेक्टर म्हणून त्याचा मला खूप फायदा होतो, कारण आय कॅन व्हिज्युलाइज द स्क्रिप्ट.
0: नक्की नक्की, खूप वेगळं हे क्षेत्र आहे तसं बघायला गेलं तर. आणि मुळात बऱ्याचदा आपण काय म्हणतो ना, आवाजाशी संबंधित काम करण्याला बऱ्याचदा लोक प्राधान्य देतात, पण एडिटिंग हा तसा फार मोठा आणि तसा बघितलं तर अवघड पार्ट आहे. आता त्याच अनुषंगानं हाच प्रश्न आहे की नाशिकमधल्या पहिल्या लेडीज एडिटर, तर हे कसं घडलं?
1: मी तुला मगाशी म्हटलं तसं की एडिटिंग करायला क्रिएटिव्हिटी लागते, पण अजून मला एक सांगायला आवडेल सगळ्यांना की एडिटिंग करायला प्रचंड पेशन्स लागतो.
0: बरोबर आहे,
1: तुम्हाला एकाच ठिकाणी 12-12, 13-13 तास बसावं लागतो, आलेल्या शूटिंगचा अभ्यास करावा लागतो त्यातनं चांगला आउटपुट देण्यासाठी. तर कदाचित तो पेशन्स माझ्याकडे होता पहिल्यापासून, त्याच्यामुळे मला त्याच्यात आवड निर्माण झाली आणि मग ती आवड मला हळूहळू माझ्या व्यवसायाकडे घेऊन गेली आणि म्हणूनच मी ऑडिओ व्हिडिओ प्रोडक्शन हाऊस सुरू करू शकले.
0: अच्छा, आणि मग हे पहिलं जे काम आलं ते कुठल्या प्रकारचं होतं?
1: पहिले 2001 साली जेव्हा आम्ही याची सुरुवात केली तेव्हा आपल्या नासिकमध्ये ना खूप केबल चॅनल
0: बरोबर,
1: तर मग त्यांच्यावरती ना अनेक लोक ऍड्स बनवायचे. व्हिज्युअल ऍड ही कॉन्सेप्ट तेव्हा अगदी नवीन होती.
0: बरोबर,
1: जिंगल ऍड असायच्या, नॅरेशन ऍड असायच्या, तर त्या ऍड माझ्याकडे यायला लागल्या आणि तिथून खऱ्या अर्थाने या व्यवसायाची सुरुवात झाली.
0: बर, अच्छा, म्हणजे अशा रीतीने 2001 पासून ते आता आजतागायत आपण हा एक जो प्रवास चालू आहे तो खूप आता चॅलेंजिंग पण असेल, नवीन नवीन गोष्टी सुद्धा जसजशी टेक्नॉलॉजी वाढती तसं तसं त्याच्यामध्ये येत असतील, तर तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने आपल्याला काय जाणवतीये?
1: टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने तर खूप छान झालं, म्हणजे आता तू बघत असेल तर डिजिटल युग इतकं प्रॉम्प्ट झालंय, तेव्हा कॅसेट्सवर वगैरे शूटिंग व्हायचं.
0: बरोबर,
1: आणि मग त्या पद्धतीने एडिटिंग सगळं वापरलं जायचं. आता खूप कार्ड आले, मेमरी कार्डवर सगळ्या गोष्टी येतात आणि तेव्हा फक्त तुमचं ऍड किंवा असं केबल चॅनलवर तुमचं आउटपुट जाणं एवढंच मर्यादित.
0: बरोबर.
1: आता सोशल मीडियामुळे तुम्हाला एक प्लॅटफॉर्म वाटले
0: हो.
1: आणि आमच्या याच्यामध्ये फक्त आता कसं आम्ही इंडस्ट्रीयल डॉक्युमेंटरी करायला लागलो किंवा आता आम्ही मागच्याच वर्षी त्र्यंबकेश्वरवर एक सुंदर अर्धा तासाची फिल्म केली आहे, असे विषय पण आम्ही हाताळतो. आणि बाकी सोशल मीडियासाठी लागणारं प्रमोशनल मटेरियल तर बनवलंच जातं. मग ते बनवताना तू म्हणते तसं आम्हाला पण कायम स्टुडंट राहावं लागतं, बिकॉज ज्या नवीन नवीन गोष्टी इन होत आहेत, नवीन नवीन सॉफ्टवेअर इन होत आहे, नवीन नवीन कॉन्सेप्ट इन होत आहे, त्याचा आमच्या टीमला मला स्वतःलाही व्यवस्थित अभ्यासच करावा लागतो. आणि त्या त्या गोष्टी इन करत गेलो तर मग आपोआपच आजच्या जमान्याच्या बरोबर आपण चालायला सोपं होतं.
0: अगदीच खरंच आहे. आणि जसं चॅलेंजिंग काम असतं तितका मला वाटतं इंटरेस्ट वाढतो असंही असू शकतं. भारतात आणि भारताच्या बाहेरही आपली कामं चालतात, तर ही प्रोसेस कशी घडते?
1: भारतात म्हणजे आम्ही नाशिकपूर तर स्वतःला मर्यादित नाही ठेवलं. जेव्हा आम्ही त्या स्किल सेट आमचा वाढवला मग आम्ही ठरवलं की आपण हे पॅन इंडिया काम करायला हरकत नाही की आउट ऑफ इंडियाही काम करायला हरकत नाही. आणि कामाची क्वालिटी तुम्ही उत्तम ठेवली तर तुम्हाला माउथ पब्लिसिटी नाही किंवा तुमचं कामच तुम्हाला काम देतं. आणि तू आता खूप छान वाक्य म्हटली की काम आवडलं पाहिजे. मी नेहमी सांगते की आवडणारच काम करा, म्हणजे ते तुम्हाला काम वाटणार नाही. तर त्या पद्धतीने आम्ही करत गेलो. त्याच्यामुळे एक आहे की जिथे कुठे शूटिंग असेल, कारण ही कॉन्सेप्ट अशी असते की तुम्हाला वेगवेगळ्या फिल्म्स बनवायच्या, इंडस्ट्रियल फिल्म असो प्रोफाईल फिल्म असो, तर त्या तिथे जाऊन बनवायला लागतं कारण शूटिंग तिथे करावं.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे मग आमची भारतभर किंवा बाहेरी भ्रमंती होते. पण मी याच्यात मला सांगायला आवडेल की त्याच्यामुळे मी खूप विविध जागाही बघते, तिथली संस्कृती कळते, तिथल्या आपल्याला डेव्हलपमेंट कळतात, म्हणजे काम पण होतं आणि सायमल्टेनियसली तुमचं नॉलेज पण वाढतं.
0: अगदीच खरं. एक स्त्री म्हणून अशा क्षेत्रात काम करताना, खरं तर हल्ली स्त्रियांना कुठलंच कामाच्या बाबतीत लिमिट नाहीये. आपण बघतो आहोत की सगळ्याच ठिकाणी स्त्रिया अतिशय उत्तम काम करतात, पण जेव्हा असा भाग येतो तेव्हा बऱ्याचदा स्वतःला काही ठिकाणी सिद्ध करावं लागतं, काही ठिकाणी नवीन नवीन गोष्टी शिकायला लागतात, तेव्हा ह्याच्याबद्दल आपण काय सांगू शकता?
1: ऍक्च्युली स्त्री म्हणून मी म्हणेल ना तर हे फील्ड खूप छान आहे. म्हणजे मी नेहमी भर देते माझ्या बोलण्यात की क्रिएटिव्हिटी, तू आज मान्य करशील की थोडा का अर्थाने होईना जास्ती पार्ट आपल्याकडे झुकतो क्रिएटिव्हिटीचा, लेडीजकडे तो असतो. आणि एक मुख्य अजून गुण असतो लेडीज मध्ये, दॅट इज मल्टी टास्किंग, की अनेक कामं ती ऍट अ टाइम करू शकते. त्याचा इथे खूप गरज असते, कारण तुम्हाला मेकअप मन तो व्यवस्थित काम करतो की नाही ऍज अ डायरेक्टर, तुम्हाला शॉर्ट डिव्हिजन करायचं असतं, तुम्हाला शूटिंग वेळी बघायचं असतं, एडिटिंगच्या वेळी काम करायचं असतं. तर या सगळ्या गोष्टी स्त्री असल्यामुळे मला खूप चांगल्या पद्धतीने हँडल करता आल्या. आणि आज मी आपण म्हणू शकतो लेडी बॉस असल्याने, आणि हाताखाली आजही जेंट्स सगळे जेंट्सच असतात, कारण स्पॉट बाईज, मेकअप दादा, लाईटमॅन हे जेंट्स जास्ती आहेत.
0: बरोबर.
1: पण मग त्यांना तुम्ही जेव्हा बॉस नाही म्हणू शकत, मी आज सगळे त्यांना बरोबरच ठेवलेलं आहे, पण आपल्याला एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो आणि खूप छान पद्धतीने लेडीज असल्याने आपण हे हँडल करू शकतो. तर मला असं वाटतं हे खूप छान आहे. आणि अजून मला एक अनुभव सांगायला आवडेल. मी विदर्भात एक शूट करत होते बुलढाण्यात, तर तेव्हा आम्ही शूट करत असताना रस्त्यावर एक शेतकरी येऊन मला भेटले होते. ते म्हटले होते की तुम्ही केव्हाचं जे छान सगळं करून घेत आहे तर मला फारच छान वाटलेलं आहे, आणि मला असं वाटेल की माझी मुलगी तुमच्यासारखी पुढे शिकून
0: व्हावी.
1: तर त्या दिवशी मला फार छान वाटलं की चला आपण कोणासाठी फुल ना फुलाची पाकळी एक इन्स्पायर होऊ शकतो.
0: तर ते नक्की नक्की खूप छान. आणि मला वाटतं तुम्ही लेडी बॉसचा उल्लेख केला, तर मला असं वाटतं की बॉसिंग करणं खूप सोपं असतं, पण त्या त्या व्यक्तीच्या जागे राहून तो विचार करणं हे कदाचित स्त्रीला जास्त चांगलं समजू शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की स्त्री उत्तम कामं करू शकते या सगळ्याच गोष्टींमध्ये. हे सगळं करत असताना बाहेरचे दौरे असतील, कामाचा ताण असेल, सगळी बाकीचे इतर व्याप असतील, घरच्यांची साथ कशी असते किंवा हे घराचं आणि सगळं मॅनेजमेंट तुम्ही कसं करता?
1: खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण नेहमीच असं म्हणतो, पण मला असं वाटतं की जसं बिझनेसमध्ये हे टीमवर्क असतं ना, तसं घरात सुद्धा हे टीमवर्कच असतं.
0: बरोबर.
1: म्हणजे घरच्यांची पूर्ण तुम्हाला साथ असेल तर हा फरक असतो. माझे मिस्टर मिलिंद कुंभेजकर माझ्याबरोबर बिझनेसमध्ये पण आहेत. मेनली सगळं टीव्ही रिलीज वगैरे बघतो, तो प्रोडक्शन बघत नाही. परंतु पहिल्यांदा जेव्हा म्हणजे मला आवडेल इथं सांगायला की जेव्हा लग्न झालं आमचं म्हणजे ठरलं, तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की करिअर सांभाळून मी घर सांभाळेल. नॉर्मली उलटं असतं, घर सांभाळून करिअर. तेव्हा त्याने सांगितलं की खरंच हे खूपच आवडणार आहे मला, अशीच करिअरिस्टिक बायको हवी होती. त्याच्यामुळे पहिल्यापासून मिस्टरांचा साथ मला कम्प्लीट होता. आणि किती झालं जेव्हा आपण आई बनतो, छोटे छोटे मुलं घरात असतानाही या शूटिंग आणि या सगळ्या दौऱ्याला जाणं.
0: बरोबर.
1: ते माझ्या घरच्या सासू सासऱ्यांमुळे खूप छान साध्य झालं. माझ्या आई वडिलांची त्याच्यात हेल्प होती. त्याच्यामुळे ऑफकोर्स फॅमिलीची बॅकग्राऊंड आणि फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला असेल ना, तर मला असं वाटतं तुम्हाला कोणीच रोकू शकत नाही.
0: नक्की नक्की अगदी खरं आहे. आणि मला वाटतं स्त्री तेव्हाच उत्तम काम करू शकते जेव्हा घरचं काम घरी आणि बाहेरचं काम बाहेर अशा दोन्ही गोष्टी तिला मिळू शकतात.
1: अगदी.
0: शेवटचा प्रश्न जाता आता मला आपल्याला हाच विचारायला आवडेल, या क्षेत्रात ज्यांना यायचं आहे, मुली असोत मुलं असो, त्यांना आपण काय सांगाल?
1: मी तर सांगेल की खूप उत्तम क्षेत्र आहे, रोज वाढणारं क्षेत्र आहे. माझा मुलगा यश सुद्धा मला आता जॉईन झालाय, तो आमचं फोटोग्राफी डिपार्टमेंट पण बघतो. परंतु आता माझ्याकडे बरेच स्टुडंट येतात हे जाणून घ्यायला की कसं असतं काम. खरं सांगू ना, थेरॉटिकल काम इज डिफरंट, प्रॅक्टिकल डिफरंट असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलांनी हे समजून घ्यावं, मुला मुलींनी अर्थात, की बिहाइंड द कॅमेरा, म्हणजे जसं ऍक्टर म्हणून तुम्हाला माहिती असतं काय करायचं, तसं बॅकग्राऊंड म्हणजे तुम्हाला टेक्निकल पर्सन म्हणून जर स्वतःला ग्रोअप व्हायचं असेल तर एडिटिंग काय असतं, स्क्रिप्ट रायटिंग काय असतं, शूटिंग कसं केलं जातं, याचं प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही घ्या आणि मग तुम्ही तुमचं डिव्हिजन ठरवा की मला कुठल्या याच्यात काम करायचंय. आणि अशा काही प्रकरणात तुम्हाला माझी हेल्प लागली तर मला आवडेल तुम्ही या, मी तुम्हाला नक्की सगळ्यांना ज्यांना ज्यांना याच्यात इंटरेस्ट आहे त्याच्यात गाईड करेल.
0: अगदी, मला हा प्रश्न ओघानेच विचारायचा होता की अशा ठिकाणी म्हणजे नेमकं कुठे योग्य मार्गदर्शन मिळू शकेल हे सुद्धा फार महत्वाचं आहे. तुमचा पर्याय तर तुम्ही सांगितलं, तर आणखीन काही आणि याला पर्याय आहेत का?
1: मी सांगेल की हो, ऑफकोर्स आहे. कारण समजा मी इथं आहेत कोणाला पुणे मुंबई अजून कुठे मार्गदर्शन किंवा अजूनही कुठल्या गावात हवं असेल तर त्यांनी जिथे आमच्यासारखे ऑडिओ व्हिडिओ प्रोडक्शन हाऊस आहे ना तिथे जा. जसं आपण बघा, कुठलाही कोर्स शिकलो किंवा अगदी डॉक्टर एमबीबीएस घेतला तरी इंटर्नशिप करावी लागते.
0: बरोबर.
1: तर तसं ऍक्च्युअल जिथे काम चालतं, जिथे फिल्म्स बनवल्या जातात, जिथे ऍड बनवल्या जातात, तिथे जाऊन प्रॅक्टिकल वर्क करा. त्याच्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की एक्झॅक्टली तुम्हाला काय आवडतं.
0: बरोबर.
1: आणि मला वाटतं की तो ते नॉलेज तुम्हाला खूप हेल्पफुल राहील.
0: नक्की नक्की, खूप छान मार्गदर्शन आपण केलं. मला वाटतं याच्यामध्ये आणखीन एक असाही प्रकार येऊ शकतो की ऑनस्क्रीन काम करणं आणि ऑफस्क्रीन काम करणं हे दोन्ही गोष्टी आहेत. बऱ्याचदा ऑफस्क्रीन काम करणाऱ्यालाही लोक प्राधान्य देतात कारण की तिथे जास्त क्रिएटिव्हली किंवा तिथे जास्त मोठी जबाबदारी असते. याच्याबद्दल आपण काय सांगाल?
1: मी आता बिहाइंड द कॅमेरा काम करते म्हणून त्याला छान म्हणते असं नाही. मी खरं सांगते, बिहाइंड द कॅमेराला तुम्हाला वर्कचं एज मोठं असतं. कारण फ्रंट ऑफ कॅमेरा तुम्हाला एक एज लिमिट असतं काही काळानंतर, किंवा बाकी पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला लागतात. पण टेक्निकल म्हणून जर का तुम्ही काम करत असाल तर त्याला रिटायरमेंट एजच नाहीये. तुम्हाला हवं तेवढा वेळ, हवं तसं तुम्ही काम करू शकता. त्याच्यामुळे मी सांगेल टेक्निकल काम करताना आणि तुम्हाला समाधान पण खूपच मिळतं आणि आवडणारं काम वाटत नाही. त्याच्यामुळे बिहाइंड द कॅमेरा कधी पण उज्ज्वल असं माझं मत आहे.
0: नक्की नक्की. मधुराजी, खूप छान आपला आजचा संवाद रंगला आणि खूप छान पद्धतीनं आपण सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि कशा पद्धतीनं हे फील्ड वेगळं आहे हेही आपण सगळ्यांना छान समजावून सांगितलं. आज आपण इथे आलात, इतक्या व्यस्त शेड्यूलमधनं आपण छान हा वेळ दिलात आणि इतकी छान माहिती दिली, त्याच्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: देविका, तुझे पण खूप खूप आभार, मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्यासाठी मनपूर्वक आभार.

0: नमस्कार, मी डॉक्टर सुषमा दाते बोलते आहे. आज मी धुळ्यात आहे आणि डॉक्टर आशिष पानट यांची मुलाखत घ्यायची आहे मला. डॉक्टर आशिष पानट हे धुळ्यातील नामवंत फिजिशियन आहेत. ते MD मेडिसिन, DNB मेडिसिन झालेले आहेत आणि सामाजिक वैद्यकीय क्षेत्रातही त्यांची फार मोठी कामगिरी आहे. पण आज त्यांच्याशी बोलणार आहेत ते कवी, गीतकार, गझलकार डॉक्टर आशिष पानट म्हणून. त्यांचा शब्दाशीचा कविता संग्रह, गझल संग्रह प्रसिद्ध झाला आहे. मिसमॅच या मराठी चित्रपटाची गीतं त्यांनी लिहिली आहेत. ही गीतं आशाताई भोसले, हरिहरन, सोनू निगम, बेला शेंडे, अवधूत गुप्ते या दिग्गजांनी गायली आहेत. मिसमॅच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून मराठी चित्र पदार्पणचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. मन चिंब चिंब या अल्बमसाठी सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. अनेक पुरस्कार त्यांना आहेत आणि सध्या शब्दांनी वादळ व्हावे हा स्वतःचा काव्य गीत गझलांचा हृदयस्पर्शी कार्यक्रम ते आणि डॉक्टर नीरज करंदीकर सादर करतात. रसिकांचा त्यांना खूप छान प्रतिसाद मिळतो. आज याच संदर्भात त्यांच्याशी बोलणार आहोत, काव्य गीत आणि गझल या संदर्भात. नमस्कार डॉक्टर आशिष.
1: नमस्कार सुषमाताई.
0: आज मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुम्हाला काव्य सुचलं कसं आणि तुमच्या एखाद दुसऱ्या कविता ऐकवा.
1: सर्वप्रथम तमाम काव्यरसिक आणि साहित्यप्रेमींना आधी मी अभिवादन करतो, सादर प्रणाम करतो. आणि काव्याचे रसिक आणि कवी यांच्यातील परस्पर नात्यांवर मी लिहिलेल्या दोन ओळी आहेत त्याने कार्यक्रमाची सुरुवात करतो आणि मग नंतर आपण आपल्या प्रश्नाकडे येऊयात. तर त्या ओळी अशा आहेत. शब्दस्वरांच्या हिंदोळ्यावर, शब्दस्वरांच्या हिंदोळ्यावर माझे मन हे गाते आहे. शब्दस्वरांच्या हिंदोळ्यावर माझे मन हे गाते आहे. साहित्याच्या भाळी लिहिले तुमचे माझे नाते आहे, तुमचे माझे नाते आहे. धन्यवाद. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो. तर कविता अगदी आतून आली पाहिजे, मनातून आली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे कवितेचा प्रवास हा हृदयापासून हृदयापर्यंत असतो असं माझं मत आहे. म्हणजे कवीच्या हृदयापासून ते रसिकांच्या हृदयापर्यंत हा प्रवास असतो. आणि यावरच भाष्य करणारी मी लिहिलेली एक कविता आहे, ती परत एकदा सादर करतो. तर कविता अशी आहे, असे स्फुरावे काव्य अचानक. कविता कशी सुचली पाहिजे किंवा काव्य कसं सुचलं पाहिजे, तर असे स्फुरावे काव्य अचानक जसा कुणाच्या हृदयी पाझर. असे स्फुरावे काव्य अचानक जसा कुणाच्या हृदयी पाझर. ओल्या माती वरहृदयीच्या उमटावे शब्दांचे पाऊल. अशीच यावी कविता अवखळ, अशीच यावी कविता अवखळ. मनातल्या या पारंब्यांवर टिपून घ्यावे शब्दांनी हे मनात हुरहुरणारे काहूर. अशी सुचावी गझल कधी की, अशी सुचावी गझल कधी की. शब्दांनी ही वादळ व्हावे उधाणलेला सागर होऊन. द्यावी ओहोटीची चाहूल, द्यावी ओहोटीची चाहूल. धन्यवाद.
0: फारच सुंदर आहे. काव्य निर्मितीच्या बद्दलची ही कविता फार छान आहे. आता एखाद दुसरी कविता ऐकवायला छोटी.
1: जरूर. बऱ्याचदा आता मी डॉक्टर आहे तुम्ही ओळख करून दिली, तर बऱ्याचदा लोक मला विचारतात की तुम्ही डॉक्टर असूनही काव्याकडे कसे वळलात. तर ह्या प्रश्नाचा रोख म्हणजे बऱ्याचदा मी उत्तर त्यांना हेच देतो की मी कदाचित मी डॉक्टर आहे म्हणूनच मी काव्याकडे वळलो. पण या प्रश्नाचा रोख त्यातला असा असतो की तुम्ही डॉक्टर आहात म्हणजे तुमचं एक डॉक्टर हे वलय आहे ते सोडून तुम्ही साहित्याकडे कसे किंवा काव्याकडे कसे. तर त्यावर परत भाष्य करणारी मी लिहिलेली कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे वलय. वलय का निर्माण करतो आपण आपल्या भोवती वलय? वलय का निर्माण करतो आपणच आपल्या भोवती वलय? बोचऱ्या थंडीत काचेच्या तावदानावर चिकटणाऱ्या धुक्यासारखं आणि बोट फिरवली की नाहीस होणार वलय. सिगारेटच्या धुराच्या गोल गोल वर्तुळासारखं आणि फुंकर मारली की भंगणार वलय. कडक उन्हात पडणाऱ्या उघड्या पावसासारखं आणि बरसणं थांबलं की बाष्पावलेल्या पाण्यासारखं वलय. तसं वलय आणि विलय दोन्ही शेजारचे शब्द, पण एक क्षणभंगूर आणि दुसरं अनादी सत्य. कुणालाच न चुकणार, कुणालाच न चुकणार. धन्यवाद.
0: फारच छान कविता आहे.
1: धन्यवाद.
0: फार छान. तुम्ही ह्या कविता लिहिल्या त्या शब्दाशीष मध्येही आहेत आणि तुम्ही गीत लिहिली.
1: हो.
0: ती गीत हे सिनेमासाठी लिहिले आहेत. तर त्याच्याबद्दलच्या काही आठवणी सांगा. मिसमॅच या चित्रपटासाठी तुम्ही गीतलेखन केलंय.
1: जरूर, मिसमॅच या चित्रपटासाठी मी जवळपास 4 गीतं लिहिली आहेत आणि ती तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती गीतं आशाताई भोसलेंपासून हरिहरनजी, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, सोनू निगम या सगळ्या दिग्गजांनी गायलेली आहेत हे मी माझं भाग्य समजतो. आणि मिसमॅचच्या वेळेचा एक अनुभव असा आहे गंमतशीर, म्हणजे मिसमॅच या चित्रपटाचा संगीतकार, चित्रपटाचे संगीतकार डॉक्टर नीरज करंदीकर यांनी मला एक सिच्युएशन सांगितली दिग्दर्शक आणि संगीतकाराने की नायकाला कुठला तरी ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्यावेळेला नेमकं नायकाला नायिकेबद्दल आणि नायिकेला नायकाबद्दलच्या अव्यक्त प्रेमाची जाणीव होते, म्हणजे अजून प्रेम व्यक्त झालेलं नाही पण त्यांना ती जाणीव झालेली आहे. तर ह्याच्यावर एक तुम्ही गीत लिहा. आणि संगीतकाराने मला त्यावेळेला मुभा दिली की तू आधी शब्द लिही, म्हणजे दोन प्रकारे गीत लिहिलं जाऊ शकतं, एक तर संगीतकार आधी चाल लावतो आणि मग त्याच्यावर गीतकार शब्द लिहितो, किंवा दुसरा प्रकार आहे की गीतकार आधी शब्द लिहितो आणि मग त्याला संगीतकार चाल लावतो. तर या बाबतीमध्ये संगीतकाराने मला हे स्वातंत्र्य दिलं होतं की तू पाहिजे ते शब्द लिही सिच्युएशनला अनुसरून आणि मग त्याप्रमाणे, आणि गझल हा माझा आवडता फॉर्म असल्यामुळे मी अशा द्विपदी केल्या होत्या, 4-5 गझलचे जसे शेर असतात तशा 4-5 द्विपदी करून त्या संगीतकाराकडे पाठवल्या. आणि त्या द्विपदी मग संगीतकाराने बघितल्यानंतर त्याला पण ते आवडले आणि त्याने चाल लावली, पण त्याच्यामध्ये त्याने आवर्तनं घेतली होती त्या चालीमध्ये आणि मग त्याने ते आशाताई भोसलेंकडे ते सगळं पाठवलं आणि त्यांना मग ते चालही आवडली, शब्दही आवडले, पण मग त्यांनी एक सजेशन त्याच्यामध्ये दिली की हे तुम्ही म्हणजे याच्यामध्ये आणखीन शब्द जर भरले, कारण त्यांनी चाल आवर्तनासारखी घेतली होती,
0: म्हणजे
1: एकच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट होत होती, तर मी ते गझल फॉर्मॅट सारखी केल्यामुळे द्विपदी होत्या त्यामुळे त्यांनी ते सजेस्ट केलं की यात आणखीन शब्द जर तुम्ही लिहिले याच्यावर तर ते जास्ती उठून दिसेल. आणि त्याप्रमाणे मग मी ते लिहिले, म्हणजे ते सुरुवातीचे शब्द असे होते की समजले तुला ते कळाले मलाही, उमगल्या नव्या जाणीवा आज काही, कसे आज होती तुझे वास सारे, कसा आज वारा तुझे श्वास वाही. आणि पुढे मग बाकीचं काव्य होतं.
0: हा निरोप केव्हा आला आणि तुम्ही ते
1: हा निरोप केला, म्हणजे मग आशाताईंचा हा निरोप हा ज्या दिवशी आम्हाला दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंगला जायचं होतं पहाटे, त्याच्या आदल्या दिवशी सुमारे 11:30 सुमाराला तो आला, संगीतकाराचा फोन आला की आशाताई असं असं म्हणतायत तर त्यावर आणखीन शब्द लिहा. तर ते एकाच वृत्तात लिहायचे शब्द, मग ते 11:30 ते जवळपास 1:30-2 पर्यंत ते लिहून मग दुसऱ्या दिवशी आम्ही रेकॉर्डिंगला गेलो आणि ते शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं, कारण आशाताईंना ते आवडतील की नाही हे आम्हाला माहीत नव्हतं, पण नशिबाने त्यांना ते आवडले. नंतर त्यांनी ते जाहीररित्या सांगितलं पण की हल्ली मी फारशी गात नाही पण मला जर शब्द आणि स्वर सूर आवडले तरच मी ते गाणं करते. आणि ते इतकं सुंदर गायलेलं आहे आशाताईंनी, समजले तुला ते कळाले मलाही असं
0: ते
1: गाणं,
0: ते युट्यूबवर सगळ्यांना ऐकायला,
1: युट्यूबवर आहे मिसमॅच मराठी आणि मग त्याच्यामध्ये जे सॉंग्स येतात त्याच्यामध्ये ते गाणी गीतं जी येतात त्याच्यात ते समजले म्हणून गीत आहे, तर ते जरूर ऐकावं रसिकांनी, आवडेल नक्की.
0: वा, हे गीताची आठवण फारच छान.
1: आणि त्यातलं आणखीन मग गंमत अशी आहे की दुसऱ्या दिवशी आम्ही रेकॉर्डिंगला गेलो आणि मग तिथे आम्ही कॉम्प्युटराइज प्रिंट नेली होती आणि आशाताईंना भेटलो, त्यांना नमस्कार वगैरे केला आणि आशाताईंनी विचारलं कुठे आहे गीत, तर मग आम्ही त्यांना ते दिलं, पण त्या म्हटल्या की नाही मला हे असं नाही, मला हस्ताक्षरातच लिहिलेलं लागतं, म्हणजे पेनने किंवा पेन्सिलीने तुम्ही मला लिहून द्या. आणि मग मी गीतकार असल्यामुळे अक्षरशः मी आशाताईंच्या शेजारी बसून ते गीत त्यांना लिहून दिलं आणि मग तेच त्यांनी पुढे त्या स्टँडवर ठेवून ते गायलं, म्हणजे संगीतकाराने तर त्यांच्याकडून ते गाऊन घेतलं हे त्यांचा मोठेपणा आहेच आशाताईंचा, की पण मलाही ते इतकं, कारण माझाही त्यात कुठे सहभाग मला कुठेतरी त्यात तो दिसला की मी लिहिलेला कागद समोर ठेवून त्या गात होत्या, हा खूपच हेलावणारा अनुभव होता. म्हणजे
0: अगदी, आणि डॉक्टर असून तुमचं हस्ताक्षर फार सुंदर आहे म्हणून ते आशाताईंनी ते समोर ठेवून गायलं, फारच छान.
1: नशिबाने हस्ताक्षर चांगलं होतं म्हणून मला ते तिथे लिहायला मिळालं. त्या
2: फार छान. आता आपण थोडं गझलकडे येऊया. गझल हा फॉर्म जरा अवघडच आहे, कारण त्याच्यामध्ये वृत्त असतात, शब्द पण तसे मीटरमध्ये बसायला लागतात.
1: बरोबर.
2: तर थोडं गझलबद्दल सांगा.
1: तर खरं सांगायचं तर गझलचा जो काय डोलारा, हिंदी असो, उर्दू असो, अरबी, फारसी किंवा मराठी किंवा इतर रिजनल जे फॉर्म्स आहेत, ह्या सगळ्या गझलचा जो डोलारा ज्या छंदशास्त्राच्या पायावर उभा आहे, त्याचा खरं तर उगम भारतात आहे. म्हणजे संस्कृतमध्ये आहे. म्हणजे पिंगलांनी लिहिलेला छंदसूत्र हा जो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये अनेक छंद आणि वृत्तांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. आणि मग पुढे हे सगळं आपले जे छंदशास्त्र आहे, हे मग पर्शिया मार्गे अरबस्तानात, आणि मग तिथे अरबस्तानात त्याच्यावर आणखीन संस्करण झालं, आणि त्यांनी अत्यंत छान संस्करण केलं आहे. आणि मग परत आपल्याकडे ते पर्शिया मार्गे परत आपल्याकडे ते आलेलं आहे. म्हणजे मूळ गाभा जो आहे, त्याचं जे टेक्निक आहे, शास्त्र जे आहे, ते आपल्याकडेच त्याचा सगळ्यात आधी शोध लागलेला आहे. आणि जसं पूर्वीच्या संस्कृत वाङ्मयामध्ये दोन चार चार पदांचे श्लोक असायचे, तसे गझलमध्ये दोन दोन ओळींचे शेर असतात. म्हणजे थोडक्यात एक शेर म्हणजे दोन पदांचा, म्हणजे एक द्विपदी असं आपल्याला म्हणता येईल. आणि अशा किमान पाच शेरांनी एकत्र बांधलेली मोळी म्हणजे गझल असं आपल्याला.
2: सगळे पाचही शेर एकसारख्याच भावना व्यक्त करतात?
1: नाही. मग ते त्यातला एका शेराचा दुसऱ्या शेराशी अर्थार्थी काही संबंध असेल.

0: सगळं काही झुकून देण्याची वृत्ती असते. आणि मग त्याच्यानंतर मी जे लिहिलं होतं त्या कवितेमध्ये की उधाणलेला सागर होऊन द्यावी ओ हो टीची चाहूल, तर त्यात ती निवृत्ती पण कुठेतरी येते. ती कविता होती पण त्याच्यात गझलची वृत्ती मी सांगितलेली. तर आता गझल म्हणजे नेमकं काय यावर भाष्य करणारी एक गझल आहे, म्हणजे गझलेवरची गझल आहे, ती सादर करतो.
1: जरूर.
0: तर ती गझल अशी आहे की आता मी डॉक्टर आहे त्यामुळे आधी पथ्य सगळ्यांना सांगावी लागतात, तर गझलची पथ्य कुठली आहेत हे त्यातून मी सांगितलेलं आहे. तर गझल अशी आहे की हे एवढेसे पथ्य थोडे पाळणे म्हणजे गझल, हे एवढेसे पथ्य थोडे पाळणे म्हणजे गझल, नुसतेच वरवर भेटण्याचे टाळणे म्हणजे गझल, हे दुःख तुमचे ही मुक्याने सोसणे म्हणजे गझल, हे दुःख तुमचे ही मुक्याने सोसणे म्हणजे गझल, अन आसवे तुमची उरी सांभाळणे म्हणजे गझल. का मोगऱ्याचा गंध येतो नेमका रात्री इथे, प्रश्न आहे की का मोगऱ्याचा गंध येतो नेमका रात्री इथे, रात्री कुणाच्या आठवांना माळणे म्हणजे गझल, ती ओळखीची वाट जेव्हा साथ येथे सोडते, ती ओळखीची वाट जेव्हा साथ येथे सोडते, बेवारशी वाटे समग कवटाळणे म्हणजे गझल. आणि शेवटचा शेर आहे की सरस्वतीचे दान हे, सरस्वतीचे दान हे आशिष्टीचा म्हणजे गझल, अन दीप शब्दांचे उराशी जाळणे म्हणजे गझल. आता ह्याच्यामध्ये गझलची माहिती जर आणखीन सांगायची झाली तर ह्याच्यामध्ये हे असे पाच शेर, म्हणजे किमान पाच शेर लागतात प्रत्येक गझलमध्ये, गझल म्हणून ते सिद्ध व्हायला किमान पाच शेर लागतात. तर असे पाच शेरांची ही गझल झालेली आहे. आणि याच्यात काफिया आणि रदीफ असतो किंवा यमक आणि अंत्ययमक. ते म्हणजे गझल हे अंत्ययमक झालं, म्हणजे रदीफ झाला. आणि पाळणे टाळणे हे सगळे आसवर असलेले रणे जे आहेत ते सगळे काफिया झालं.
1: फारच छान माहिती सांगितली. आणि तुमची आता अत्यंत गाजलेली कविता ऐकून आपण मुलाखतीचा शेवट करूया. आयुष्याचा प्रवास ती इंटरनेटवर आहे आणि लोक बिनधास्त स्वतःच्या नावावर ती खपवतात, म्हणून आज मला सांगायचंय की ही तुमचीच कविता आणि तुमच्याच शब्दात ऐकूया आयुष्याचा प्रवास.
0: जरूर. तर ही कविता लोकांना खूप आवडते. तुम्ही म्हटल्यात तसं अनेकांनी आपल्या स्वतःच्या नावावरही खपवलं, त्याच्यावर मी रितसर तक्रारही केलेली आहे. पण सांगायचा मुद्दा की लोकांना ही खूप आवडते तर ती सादर करतो. कविता अशी आहे. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा, कुणाच्या तरी मनात तो कुठेतरी ठसावा, प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं, प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं, चुकलेलं पाऊल कधीतरी सरळ पडावं, चुकलेल्याला कधी कुणी द्यावा विसावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा, हक्काचं आपलं असं एक माणूस असावं, हक्काचं आपलं असं एक माणूस असावं, ज्याच्यावर आपण कधीतरी रुसावं, रुसलेला क्षण कधी खुदकन हसावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा, मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरूनच यावं, मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरूनच यावं, हातात हात देऊन अलगद घेऊन जावं, लपून पाठीवर वार त्याचा नसावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा. धन्यवाद.
1: फार छान. आणि तुमच्या ह्या काव्य प्रवासाला पण आमच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, हा होता आजचा आपला मुलाखतीचा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

नमस्कार रसिक श्रोतेला. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते कवितांच्या गावा जावे या विषयावर. मंडळी, साहित्यातला एक सुंदर नाजूक भावनाप्रधान प्रकार म्हणजे कविता. आद्य कवी वाल्मिकी, भवभूती, कालिदास, वेदव्यास हे सगळे संस्कृत कवी, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास यांच्यासारखे अनेक संत कवी, पोवाडे, लावण्या आदी लिहिणारे तंतकवी, या सगळ्यांपासून ते अगदी आजपर्यंतच्या भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, संदीप खरे आदी अनेक कवींच्या कविता रसिक मनाला रिझवत आल्या आहेत. बहिणाबाई, पद्माकुळे, शांता शेळके, अरुणा ढेरे आदी स्त्री साहित्यिकांनी सुद्धा मराठी कवितेला समृद्ध केला आहे. मला तर कविता म्हणजे साहित्यातलं मूर्तिमंत स्त्रीरूपच वाटतं. कधी ती शालूसारखं भरजरी वस्त्र लेऊन येते, तर कधी कुलीन घरंदाज स्त्रीसारखी, कधी कधी ती असते लंकेची पार्वती. कवी जसं ठरवेल तशी कविता आपल्या पुढं येते. कधी ती आपल्याला कल्पनेतल्या गावाला घेऊन जाते, कधी आपल्या मनाला रिझवते, कधी जोजवते, कधी मनमुराद हसवते, तर कधी रडवते सुद्धा. कधी कधी ती कारुण्याची मूर्ती होते, कधी शहाणपणाचे दोन शब्द सांगते, तर कधी कधी कठोर होऊन आसूळही ओढते. आनंदाच्या, दुःखाच्या, प्रेमाच्या, शोकाच्या, मिलनाच्या, तिरस्काराच्या, प्रार्थनेच्या, भक्तीच्या, शृंगाराच्या, शौर्याच्या अशा नानाविध रंगांनी आणि रसांनी ती न्हाहिलेली असते. आपल्याला फक्त रसिक व्हावं लागतं, तिच्या अंतरीचा भाव समजून घ्यावा लागतो. तो भाव तुम्हाला समजून घेता आला की ती तुम्हाला समृद्ध करत जाते. जशी एखाद्या प्रदेशातून वाहणारी नदी तिच्या काठावरच्या प्रदेशाला समृद्ध करत जाते, म्हणूनच ती कधीकधी काव्यगंगा, भक्तिगंगा इत्यादी नावाने आपल्यापुढं प्रकटते. आपली समज जसजशी वाढत जाईल तसतशी ती जीवनाचं तत्त्वज्ञान आपल्या गळी उतरवत जाते, आपल्याही नकळत. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींसारख्या संतांच्या ओव्या प्रत्येक वेळी निरनिराळा अर्थ घेऊन आपल्यासमोर प्रकटतात. मंडळी, आपण जी गाणी ऐकतो तीही एक कविताच असते. तसं कविता म्हणजे गाणंच असतं, जीवनाचं गाणं ती गात असते. माझे जीवन गाणे मध्ये एखादा कवी बोलून जातो की व्यथा असो आनंद असू दे गात पुढे मज जाणे. गदी माडगुळकरांसारखा सिद्धहस्त कवी लिहून जातो, दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. किंवा घनतिमिरी शुक्र बघ राज्य करी रे खिन्न मना बघ जरा तरी, यासारख्या सुंदर कवितांची गाणी झाली. लेख सासरी जाताना पित्याच्या हृदयात होणारी कालवा कालव, दाटून कंठ येतो ओठात येई गाणे, जा लाडक्या जा आपुल्या घरी तू जा लाडके सुखाने, ऐकणाऱ्याच्या डोळ्यात नकळत पाणी येतं.
अशा खूप विविधरंगी कविता किती सांगाव्यात. कधीकधी जीवन शुष्क वाटतं, जीवनातला रस संपल्यासारखा वाटतो, तेव्हा अशा कविता मनाला उभारी देतात. शहाणपणाचे दोन शब्द सांगतात. विंदा करंदीकरांची देणाऱ्यानं देत जावं ही अशीच एक कविता. कोणाकडून काय घेता येईल ते विंदा फार सुंदर सांगतात. देणाऱ्यानं देत जावं, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. हिरव्या पिवळ्या माळावरूनही, सह्याद्रीच्या कड्यावरूनही छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. या कवितेतल्या हिरव्या पिवळ्या माळावरून, सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी या ओळी मरगळलेल्या मनाला उभारी देणाऱ्या आहेत, पिचलेल्या मनात जोश भरणाऱ्या आहेत. कधीकधी जीवन खूपच आखीव रेखीव साचेबद्ध होतं. त्याच त्या रुटीनचा कंटाळा येतो. अशा वेळी विंदा सांगतात, वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे. कधीकधी चाकोरीबद्ध आयुष्य तेवढ्यापुरतं सोडूनही द्यावं, एखाद्या उन्हाळ दिवसासारखं. कधीकधी आपले प्रश्न आपल्याला सुटत नाहीत. अशा वेळी मातीशी आपली नाळ घट्ट जोडलेली असली की पाय जमिनीवरच राहतात. विचारातूनच उत्तर मिळतं. म्हणून विंदा म्हणतात, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेला दर्या कधीकधी आपल्याला त्याच्या रौद्र रूपानं भयचकित करतो, पण ती भव्यता त्याच्याकडून घ्यावी. भरलेल्या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. किती सुंदर ओळी. इथं कवितेला अध्यात्माचा स्पर्श होतो, कारण जीवनामध्ये तेही आवश्यक आहे. कवितेच्या शेवटच्या ओळी तर कवितेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. मंडळी, आपली प्रवृत्ती नेहमी घ्यायची असते. आपल्या हातांना नेहमीच घ्यायची सवय लागलेली असते, पण ती प्रक्रिया उलटसुद्धा झाली पाहिजे. म्हणजे घेणाऱ्या हातांना द्यायची पण सवय लागली पाहिजे. म्हणून घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही विंदांची कविता पाहिल्यानंतर मला आणखी एक कवितेची आठवण आली. विंदा या कवितेत आपल्याला कोणाकडून काय घ्यायचं ते सांगतात, तर ही दुसरी कविता आपल्याला कोणी काय द्यायचं ते सांगते. ही सुंदर कविता आहे दत्ता हलसगीकरांची. अप्रतिम कविता आहे. या कवितेमध्ये, या कवितेची 22 भाषांतरं झाली आहेत, 22 भाषांमध्ये. आणि दत्ता हलसगीकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर ही त्यांची भाग्यवती कविता आहे. रायगड जिल्ह्यातल्या जांभूळपाडा या गावी अनाथ विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह चालवण्यात येत होतं. या आश्रमातील मुलांच्या मदतीसाठी तिथल्या कल्पक संचालकांनी ही कविता मोठ्या अक्षरात तिथं लावली. जाणाऱ्या येणाऱ्यांचं लक्ष ही कविता वेधून घेत होती. या कवितेत कवीनं केलेलं आवाहन वाचकांच्या काळजाला हात घालत होतं. आणि मग या आश्रमाला देणग्यांचा ओघ सुरू झाला. अनाथ मुलांची सोय झाली. ही कविता अतिशय प्रसिद्ध आहे. आपल्यापैकी अनेकांनी ती वाचली ऐकली असेल. तरी आपण तिच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद घेऊया. या कवितेचं नाव आहे उंची. ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावे, आपले श्रीमंत हृदय त्यांनी रीते करून भरून घ्यावे, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडं उचलून घ्यावं. मंडळी, कविता खूप साधी सोपी परंतु आशयघन आहे. या कवितेत कवी कोणी काय द्यायचं ते सांगतो. देण्यासाठी आणखी एक गट असते, देणारा उंचीवर असतो आणि घेणारा खाली. त्याच्या ओंजळीत दान टाकण्यासाठी देणाऱ्यालाही थोडं खाली झुकावंच लागतं. आकाशातले मेघसुद्धा धरित्रीला न्हाऊ घालताना थोडे खाली झुकतात. बालकवी म्हणतात, थबथबली ओथंबून खाली आली, जलद आली मज दिसली सायंकाळी. तसंच दत्ता हलसगीकर म्हणतात, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं. कशासाठी खाली यायचं? तर मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडं उचलून घेण्यासाठी. आपल्याला सर्वांनाच घेऊन चालायचं आहे. त्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं तर, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. भेटणं आवश्यक आहे. ती अशी आयती रेडीमेड कुठं भेटणार आहे का? शक्य नाही. ती सज्जनांची ईश्वरनिष्ठांची मांदी आळी आपणच व्हायचं आहे. म्हणून तर भरलेल्या भीमेकडून तुकोबांची माळ आपल्याला घ्यायची आहे. मंडळी, मला आवडणाऱ्या आणखी एका सुंदर कवितेबद्दल सांगून आपण थांबूया. विदर्भातले कवी बोबडे यांची ही सुंदर कविता आहे. या कवितेचं नाव आहे देवतयास मिळो न मिळो रे. सागर पोहत बाहुबळाने नावतयास मिळो न मिळो रे. स्वयेच जो तेजोनिधी तरणी तद्गृही दीप जळो न जळो रे. जो करी कर्म अहेतु निरंतर वेदतयास कळो न कळो रे. ओळख पटली जास स्वतःची देवतयास मिळो न मिळो रे. फक्त चार साधे सोपे कडवे असलेली ही कविता जगण्याचं सार सांगून जाते. ज्याच्यात सागर पोहून जाण्याची धमक आहे त्याला नाव मिळाली काय किंवा नाही मिळाली तरी फारसा फरक पडत नाही, कारण तो कोणावर अवलंबून नसतो. जो स्वतःच स्वतःचा दीप आत्तदीप भव असं आपण म्हणतो तो झाला तर त्याला प्रकाशासाठी प्रेरणा देण्यासाठी पुढं जाण्यासाठी परप्रकाशाची आवश्यकताच नाही. जो करी कर्म अहेतु निरंतर या ओळीत तर गीतेचं सारच आलं आहे आणि शेवटच्या दोन ओळी तर अप्रतिम आहेत. ज्याला स्वची ओळख पटली त्याला देव भेटला किंवा न भेटला तरी फरक पडत नाही. परमेश्वराचं अस्तित्व सगळीकडे आहे. एक सुंदर असं सुफी वाक्य आहे, ते असं आहे की मी परमेश्वराला शोधू लागलो तेव्हा मला माझा शोध लागला आणि मी जेव्हा माझा शोध घेऊ लागलो तेव्हा मला परमेश्वर समजला. पण हे केव्हा होईल? कविवर्य बाभव बोरकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर, जीवन त्यांना कळले हो पण केव्हा, तर मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. मंडळी, कवितेच्या गावाबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे, पण आणखी कधीतरी. आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

0: अच्छे हम अकेले
1: चल साथ लेले
0: अच्छे हम अकेले
1: चार कदम भी चल सकोगे समझे
0: हाँ सम

भावार्थ दास बोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 71, दशक 5, समास 9, साधकाची लक्षणे। जय जय रघुवीर समर्थ। स्वप्नामध्ये जे भय वाटले ते जागृतीस आल्यावर राहिले नाही, सगळे खोटे आहे हे लक्षात आले, त्याचे नाव साधक। माया प्रत्यक्ष आहे असं लोकांना वाटतं, ते ज्याला स्वानुभवामुळे योग्य वाटत नाही तो साधक। निद्रेतून जागृत झाला तो स्वप्नाच्या भयापासून चुकला, माया ज्याला सोडून गेली व जो स्वरूपात लीन झाला, अशा प्रकारची अंतरस्थिती निर्माण झाली, त्याने बाहेरील गोष्टींबाबत निस्पृहता स्वीकारली व संसाराच्या उपाधीचा त्याग केला, त्याचे नाव साधक। कामापासून सुटला, क्रोधापासून पळाला, मदमत्सर सोडून दिला, कुळाचा अभिमान सोडला, लोकलाजेला लाजवले, विरक्तीच्या बळामुळे परमार्थ वाढविला, अविद्येपासून दूर गेला, प्रपंचापासून निसटला, लोभाच्या हातून सुटला, थोरपणा नाकारला, वैभव लाथाडले, विरक्तीमुळे आपले महत्त्व वाढू दिले नाही, भेदाचा मठ नष्ट केला, अहंकार सोडून पाडला, संदेह शत्रू पायाला धरून आपटला, विकल्पाचा वध केला, भवसिंधू बाजूला सारला, सगळ्या भूतांचा विरोध तोडून टाकला, भवभयास भडकावले, काळाच्या तंगड्या तोडल्या, जन्ममृत्यूचे मस्तक हाणून फोडले, देहरूपी समंधावर हल्ला केला, संकल्पाच्या विरोधात उठाव केला, अकस्मात कल्पनेचा घात केला, दुष्ट भयास मारले, वासनामय सूक्ष्म देहास जिंकले, विवेकाने पाखंडास मागे टाकले, गर्वावर गर्व केला, स्वार्थ अनर्थात घातला, नीतिन्यायाद्वारे अनर्थाचेही निर्दालन केले, मोहाचे खंडन केले, दुःखाला देहरहित केले, शोकाला एका बाजूला तोडून टाकले, द्वेषाला हद्दपार केले, अभावाच्या निर्डीचा घोट घेतला, कुतर्काच्या पोटात धाक निर्माण केला, ज्ञानाने विवेक माजला, त्यामुळे निश्चय बलवान झाला, वैराग्यबळाने अवगुणांचा संहार केला, स्वधर्माने अधर्मास लुटले, सत्कर्माने कुकर्मास जुगारले, विचाराने अविचारास वाटेला लावले, तिरस्कार चिरडला, द्वेष खरवडून टाकला, अविषादाने विषाद पायाखाली घातला, कोपावर घाला घातला, कपटीपणाला अंतरात कुटून काढले, सगळ्या जगातील लोकांशी मैत्री केली, प्रवृत्तीचा त्याग केला, नातेवाईकांचा संघ सोडला, निवृत्तीच्या वाटेवरून ज्ञानयोग साधला, विषयरूपी ठकास ठकवले, कुविद्येला वेढा घालून नष्ट केले, आप्त तस्करापासून स्वतःला सोडवले, पराधीनतेवरती रागवला, ममतेवर संतापला, वाईट इच्छांचा एकदम त्याग केला, मनाला स्वरूपामध्ये घातले, यातनेला यातना दिल्या, दृढ निश्चय आणि प्रयत्नांची प्रतिष्ठापना केली, अभ्यासाचा संघ धरला, सारासार विचार करून प्रयत्नाला सोबती करून साधना मार्गावर निघाला, सावध दक्ष असतो तो साधक, तो नित्य अनित्य विवेक पाहतो, मीपणाची संगत सोडून तो एकमेव सत्संग धरतो, बलपूर्वक संसार बाजूला सारतो, विचारपूर्वक व्यापताप बाजूला करतो, शुद्ध आचाराद्वारे अनाचार भ्रष्ट करतो, विसरायचे विसरतो, आळसपणाचा आळस करतो, मनाचे इतस्तत भटकणे काबूत आणतो, विविध निरूपणाच्या आधाराने तो अवगुण सोडून देतो, असा तो साधक जाणावा, प्रयत्नपूर्वक सगळं सोडणारा, त्याग करणारा, म्हणून त्याला साधक म्हणतात। आता सिद्धाची लक्षणे पुढील समासात जाणूया। इथे एक प्रश्न निर्माण झाला, साधक निस्पृह असतो, संसारीला व्यक्तीला त्याग करता येत नाही, म्हणजे तो साधक होऊ शकत नाही का? श्रोत्यांच्या या प्रश्नाला पुढल्या समासात उत्तर देत आहे, ते तत्पर होऊन ऐका। इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे साधक लक्षण निरूपण नाम समास 9 समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या. जगामध्ये आजपर्यंत पुष्कळ लोकांनी दानधर्म स्वार्थत्याग केला, पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांना निस्वार्थी बनता आलं नाही. खरं म्हणजे आमचं मन आमच्या ताब्यात आल्याशिवाय आम्हाला निस्वार्थी बनता येणार नाही. मन कोणत्या साधनानं आम्हाला आवडता येईल? योग, याग इत्यादी साधनं त्यासाठी सांगितलेली आहेत. पण ही साधनं या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का? या साधनांसाठी लागणारी काळाची अनुकूलता आपण राहतो त्या परिस्थितीत आपल्याजवळ खास नाही. मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय दुसरं साधनच नाही, कारण आज एक नामच भगवंतानं अवतार रूपानं आमच्यासाठी शिल्लक ठेवलेलं आहे. तेव्हा मन स्वाधीन होण्यासाठी सर्वांनी मनापासून नाम घ्या. नाम घेत असताना मनाचं स्थैर्य बिघडवणारे जे विकार आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्न करा. मनाला सर्वात मोठा विकार कोणता बाधत असेल तर तो म्हणजे अभिमान. या अभिमानासारखा आपला घात करणारा दुसरा शत्रू कोणी नसेल. तो अभिमान सोडायला आपण शिकलं पाहिजे. भगवंतानं आजपर्यंत एवढे अवतार घेतले ते सर्व अभिमान मारण्यासाठीच होते. हिरण्यकश्यपूच्या वेळी भगवंतानं अवतार घेतला, पण देव समोर उभे असताना सुद्धा त्याचा हात नमस्काराकडं न जाता तलवारीकडे गेला. यावरून त्याचा अभिमान किती तीव्र असेल याची कल्पना आपल्याला येईल. आणि तो अभिमान नाहीसा करण्यासाठी आपण कर्तेपणाची जाणीव सोडून नाम घेतलं पाहिजे. मनाची स्थिरता बिघडवणारा दुसरा शत्रू म्हणजे राग. हा राग फार भयंकर असतो. मोठमोठ्या तपस्वी लोकांची तपश्चर्या यानं धुळीला मिळवलेली आहे. हा राग आवरण्यासाठी आपल्याला राग कशामुळे येतो हे नीट समजून घेतलं पाहिजे. व्यवहारात आपल्याला नीतीची बंधनं घालून दिलेली आहेत, ती सर्व आपण पाळली पाहिजेत. नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील. ही बंधनं कशासाठी घातली आहेत याचं मर्म समजून घेऊन वागलं तर राग आवरता येईल. आणि राग आवरला म्हणजे त्याच्या पोटात लपून बसलेल्या काम, लोभ, मोह इत्यादी विकारांनाही पायबंद पडेल. याप्रमाणे नीतीच्या बंधनात राहून तुम्ही आपलं मन भगवंताकडे विनम्र करा, भगवंताकडे जाऊ लागा. मन आपोआप तुमच्या मागे येईल, कारण तो त्याचा धर्म आहे. भगवंताला विसरू नका. तुमचं मन तुम्हाला आपण होऊन सहाय्य करेल याची खात्री बाळगा. नाम सुरुंगाप्रमाणे आहे, विकाररूपी मोठाले खडक ते नाम फोडून टाकतं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोतेहो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोतेहो अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. दर भागामध्ये आपण नाशिकमधल्या विविध सत्पुरुषांच्या समाधीचं वर्णन असलेल्या कथा ऐकत आहोत. नाशिकमधील सुप्रसिद्ध पत्रकार, लेखक, संपादक डॉक्टर प्रशांत भरवीरकर लिखित अवलियांचे जनस्थान ह्या पुस्तकातील ह्या सगळ्या कथा आहेत. आज सुद्धा अशीच एक आगळी वेगळी पण सगळ्यांना परिचित असलेले नारायणकाका ढेकणे महाराज यांच्याविषयीची कथा मी घेऊन आलेली आहे. तेव्हा वळूया आजच्या आपल्या कथेकडे. कथेचं नाव आहे योग तपस्वी नारायणकाका ढेकणे महाराज. नारायणकाका ढेकणे महाराज यांचा जन्म 3 जुलै 1927 रोजी झाला. आईचे नाव रमाबाई आणि वडिलांचे नाव यशवंतराव. काका महाराजांचे गुरु परमपूज्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज आणि श्री गुळवणी महाराज अशी ही परंपरा आहे. लोकनाथ तीर्थ आणि गुळवणी महाराजांना दत्त संप्रदायातील लोकोत्तर पुरुष मानले जाते. नारायणकाका ढेकणे हे देखील दत्त संप्रदायातीलच एक महान विभूती होते. काका महाराजांनी परमपूज्य लोकनाथ तीर्थ ट्रस्टची स्थापना केली आणि दत्त महाराज कवीश्वर यांच्यानंतर ते वासुदेव निवासचे प्रमुख विश्वस्त झाले. वेद, उपनिषदे, पुराणे, अन्य धर्मग्रंथांचा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती पुढे योगी या संज्ञेस प्राप्त होतात. या योग्यांच्या अध्यापन अध्यासन केंद्राचा हळूहळू विस्तार होत जाऊन त्याचेच पुढे योगपीठात रूपांतर होते. ईश्वराच्याच इच्छा आणि आशीर्वादाने योगी पीठाधीश होत असत असे मानले जाते. परमपूज्य गुळवणी महाराज हे असेच महान योगी दत्त संप्रदायातील अधिकारी व्यक्ती होत. त्यांची स्वतःचीच साधना उच्च कोटीची होती. त्यांनी अनेकांना गुरुमंत्र दिला. हिंदू धर्म आणि भारतीय तत्वज्ञान याचे योग्यतेप्रमाणे ज्ञान दिले. अनेक प्रज्ञावंत शिष्य निर्माण केले. स्वतःच्या गुरूंच्या नावे वासुदेव निवास हा आश्रम बांधला. योग आणि भक्ती यांचे चिरंजीव पीठ तयार झाले. गुळवणी महाराज हे पीठ धर्मशास्त्राप्रमाणे चालवत. ते निजधामास गेल्यानंतर पूज्य दत्त महाराज कवीश्वर या पीठावर आरूढ झाले. त्यांच्या विद्वत्तेने सारा संप्रदाय प्रभावित झाला. त्यानंतर या पीठाचा भार त्यांनी स्वतःच निवडलेल्या काका महाराजांवर सोपवला. योग साधना करणारे, भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास असलेले गुळवणी महाराज आणि कवीश्वर महाराज यांच्या सान्निध्यात असलेले गोदावरी काठचे हे नररत्न या पीठावर विराजमान झाले. सच्छील, धर्मपरायण अशा ढेकणे कुटुंबात काका महाराजांचा जन्म झाला. परमपूज्य नारायणकाकांचे वडील शाळा मास्तर होते. ते धर्मपरायणात तर होतेच पण कवीही होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. उत्तम बासरीवादक होते. रोज शिवमंदिरात जाऊन ते शिवप्रभूचे दर्शन घेत असत. असे सांगितले जाते की एकदा एका साधूने त्यांच्या हातात पेढा दिला आणि सांगितले की मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. नंतर सत्वशील, धार्मिक आणि श्रद्धाळू अशा रमा मातेच्या पोटी काका महाराजांचा जन्म झाला. मातृप्रेमी नारायणकाका मातेच्या सान्निध्यात वाढू लागले. ते फार एकांतप्रिय होते. आईची पूजा, पठण, सणवार, व्रते या सर्वांचा नारायणाच्या बालमनावर परिणाम होत असे. हळूहळू नारायण मातेबरोबर पठण, पूजा, भजन यात भाग घेऊ लागला. त्याचा आवाज गोड होता. आईने मुलाला प्रेमाने सर्व शिकवले. आई काय करते, घरात काय आहे काय नाही याच्याकडे त्यांचे लक्ष असे. चतुर आणि समंजस मूल सर्वांनाच प्रिय असते. ढेकणे कुटुंब पुण्यात राहत होते. काका महाराजांचे शिक्षण प्रसिद्ध नू म वी शाळेत झाले. तेथे योगीराज गुळवणी महाराज ड्रॉइंग शिकवत असत. वळणदार अक्षर, उत्तम ड्रॉइंग आणि नेमस्थ स्वभाव यामुळे नारायण हा गुळवणी महाराजांचा लाडका शिष्य बनला. हा योग जणू काही भगवंतांनीच जुळवून आणला. गोड आवाज असलेला, बासरीवादन आणि अभ्यासात हुशार असा विद्यार्थी शाळेत आणि वर्गात प्रिय होता. कुशाग्र बुद्धी आणि बहुश्रुतता याचा मिलाप झाल्याने नारायण सर्व तुकड्यात पहिला येऊ लागला. मॅट्रिकच्या वर्गात असताना तो आजारी पडला. गुळवणी महाराज आणि इतर शिक्षक घरी जाऊन त्याची चौकशी करत असत. अशा परिस्थितीत परीक्षा देऊन नारायण पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाला. यथावकाश त्यांनी पुणे विद्यापीठाची इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आणि तत्कालीन कलकत्ता विद्यापीठातून एमई झाले. त्यांच्या आईवडिलांना फार आनंद झाला.
काका महाराज नाशिकला महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च करू लागले. ते नाशिकला स्थायिक झाले. काका महाराजांना रिसर्चसाठी पारितोषिके मिळाली. पुढे त्यांनी अधीक्षक अभियंता म्हणून मुंबई आणि इतरत्र उत्तम कामगिरी केली. हा निरीच्छ मुलगा विवाह विषयात अजिबात रुची दाखवत नसे. आई वडिलांच्या हळूहळू लक्षात आले की आपला मुलगा विवाहबद्ध होणार नाही. त्यांना त्यात अडकवायचे नाही असे ठरले. काका महाराज हे दत्तभक्ती आणि साधना यात जास्त रमू लागले. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांच्या प्रश्नावलीतून त्यांना मार्गदर्शन मिळाले. गुळवणी महाराजही त्यांना मार्गदर्शन करीत असत. गुळवणी महाराजांनी त्यांच्यात योग मार्गाची आवड निर्माण केली. काका महाराज त्यांच्याकडे योगासने शिकत असत. परमपूज्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज गुळवणी महाराजांकडे येत असत. त्यांना काका महाराजांनी आसने करून दाखवली. नारायण काका महाराजांना लोकनाथ तीर्थांकडून दीक्षा घ्यायची होती. लोकनाथ तीर्थ महाराज म्हणत, कॉलेजचे शिक्षण संपू दे मग बसू. गुळवणी महाराज आणि काका महाराजांचे मित्र वाकडे यांनी लोकनाथ तीर्थ महाराजांना नारायण काकांना दीक्षा देण्याची विनंती केली. पण योगच येईना, जणू काही त्यांची परीक्षाच घेतली जात होती. एक दिवस मार्गशीर्ष महिन्यात लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज काकांना म्हणाले, सकाळी लवकर उठून स्नान करून आई वडिलांना नमस्कार करून त्यांना सर्व सांगून ये, तुला दीक्षा दिली जाईल. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाला प्रिय असणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यात त्यांना दीक्षा मिळाली. आधीच संन्यस्त वृत्ती, गुळवणी महाराजांचे सान्निध्य आणि लोकनाथ तीर्थांचा गुरुमंत्र असा त्रिवेणी संगम जुळून आला. अविरत साधना होऊ लागली. साधना अवस्थेतून महाराजांना दीक्षाधिकार प्राप्त झाला. साधना अवस्थेतून सिद्ध अवस्थेकडे वाटचाल सुरू झाली. शिष्याचे रूपांतर गुरुमध्ये झाले. काका महाराजांना दीक्षाधिकार प्राप्त झाला. गुळवणी महाराज आणि कवीश्वर महाराज यांच्यानंतर पीठाधीश झालेले पूज्य काका महाराज यांचे ऋणानुबंध अलौकिक होते. काका महाराजांनी आपले गुरु लोकनाथ तीर्थ महाराज यांच्या स्मरणार्थ नाशिकला आश्रम बांधला. तेथे कुंडलिनी जागृती, योग प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून कार्य सुरू केले आहे. ही विद्या राष्ट्रोद्धारक आणि पवित्र आहे. काका महाराज सर्व माध्यमातून तिचा प्रसार करीत. स्वधर्मावर काका महाराजांचे गीतेप्रमाणेच सांगणे आहे. कवीश्वर महाराज म्हणत, अभ्यासाच्या वेळी मानव ब्राह्मण असतो, कुटुंबाच्या रक्षणासाठी झटतो तेव्हा क्षत्रिय असतो, कुटुंबासाठी व्यवसाय करतो तेव्हा वैश्य असतो आणि इतर कामे वेळप्रसंगी आपण करीतच असतो. शास्त्रोक्त आचार, निगर्वी वागणूक, अथक कष्ट, साधना, स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळणे, स्वतःचे भोजन स्वतः बनवणे, स्वतःची सर्व कामे स्वतः करणे, स्वतःला काही मिळाले तर वासुदेव निवासला देणे, इतकी निस्पृहता काका महाराजांकडे होती. ते वेळ पाळण्याच्या बाबतीत अतिशय दक्ष असत. त्यांची सर्व कामे ठरलेल्या वेळेतच होत असत. स्वामी लोकनाथ तीर्थ यांचे काशीत राहण्याचे हाल होत असत. तेव्हा आपल्या गुरूंसाठी काका महाराजांनी एक आश्रम बांधला. त्यांची गुरुभक्ती इतकी श्रेष्ठ आहे. समाजातील असंख्य लोक सिद्धयोग दीक्षित व्हावे असे त्यांना वाटते. त्यासाठी ते प्रयत्न करीत. सोप्या भाषेत सर्वांसाठी सिद्धयोग हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यांनी विविध दत्तस्थानांच्या मदतीने सिद्धयोग प्रबोधिनी स्थापन केली. वासुदेव निवासमध्ये व्यवस्थापनाचा धडा घालून दिला. औरंगाबादला लोकनाथ तीर्थ जेथे आले होते तेथे आश्रम बांधला आहे आणि जेथे गुळवणी महाराजांना दीक्षा दिली तेथे स्मारक बांधले आहे. काका महाराज सामान्य लोकांसाठी जिजत, साधना, भक्ती, श्रद्धा आणि प्रेमाद्वारे जग जिंकण्याची कला त्यांना साध्य होती. परमपूज्य काका महाराज साधक आणि गुरु होतेच, पण सामान्य लोकांना मार्गदर्शन करणारी थोर व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होते. काका महाराजांनी भारतातच नव्हे तर युरोप आणि इतर देशात महायोग शक्तिपात दीक्षेचा प्रचार केला, प्रबोधिनीची स्थापना केली आणि विस्तारही केला. योग तपस्वी परमपूज्य श्री नारायण काका महाराज हे एक समदर्शी सत्पुरुष होते. कलियुगात अनेक गोष्टींवर आपला चटकन विश्वास बसत नाही, परंतु साधक जगाच्या दुसऱ्या टोकाला असताना त्याला शक्तिपाताद्वारे दीक्षा देण्यासाठी काका महाराजांचा अत्यंत नावलौकिक होता. पत्ती शक्तिपात करणे ही एक वेगळी गोष्ट आणि माणूस आपल्या समोर नसताना त्याचा शक्तिपात करणे ही एक वेगळी बाब, कारण त्यासाठी किती शक्ती अंगी लागते याचा अंदाज देखील आपण करू शकत नाही. मात्र
तपसामर्थ्याच्या माध्यमातून काका महाराज हे अत्यंत चुटकीसरशी हे काम करू शकत होते. काका महाराज यांचा भक्त समुदाय आज केवळ भारतभरातच नव्हे तर जगभरात पसरलेला आहे. त्यांच्या समोर येऊन नतमस्तक होणार नाही असा आज कुणीही नाही, कारण तेजोमय नादब्रह्म ही केवळ संकल्पना आपण ऐकून आहोत, मात्र काका महाराज स्वतः तेजाचा आविष्कार होते. आजही त्यांच्या समाधीस्थानावर याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद. रसिकहो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता मी तुमची रजा घेते.

0: श्रोते हो नमस्कार. आपण लवाद या विषयावरती गप्पा मारतो आहोत डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे यांच्याशी. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार
0: सर. आपण सलोख्याची कार्यपद्धती या विषयावरती गप्पा मारत होतो.
1: होय
0: सर. आपण सांगितलं की या कन्सिलिएशनची कारवाई कशी होते, त्या कराराची गोपनीयता कशी पाळली जाते, त्याचा परिणाम काय असतो. पण का ही समझोत्याची कार्यवाही सुरू असताना न्यायालयामध्ये जाता येतं का?
1: सर्वसाधारणपणे याचं उत्तर जर का द्यायचं झालं तर नाही असंच म्हणावं लागेल. परंतु जर का एखाद्या पक्षाला असं वाटलं की या प्रक्रियेमध्ये त्याचे कायदेशीर हक्क जे आहेत ते अबाधित ठेवण्यासाठी त्याला न्यायालयामध्ये गेल्याशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नाही, तर मात्र त्यासाठीच फक्त तो पक्ष न्यायालयामध्ये जाऊ शकतो.
0: सर आता आपण जे बघितलं लवाद किंवा न्यायालयीन कार्यवाही
1: हो
0: याचा अवलंब केव्हा करणं योग्य असतं?
1: आधी तो पक्ष काय करतो की मध्यस्थाला आणि दुसऱ्या पक्षाला आपल्या हक्काची आधी जाणीव करून देतो आणि आवश्यकता वाटली तर मग आपल्या वकिलामार्फत तशी जाणीव करून देण्याचं ते लेखी सूचना पत्रक ज्याला आपण नोटीस असं म्हणतो ते तो पाठवतो. पण त्याचा जर काहीच परिणाम त्या दिसला नाही तर मात्र तो न्यायालयाचे दरवाजे त्या कारणासाठी ठोठवू शकतो.
0: या सगळ्या प्रोसिजरसाठी खर्च पण येत असेल.
1: होय.
0: मग हे खर्च जे हे कशा प्रकारे मंजूर केले जातात?
1: फार महत्वाचा प्रश्न आपण विचारला. मध्यस्थ आणि साक्षीदार हे जर का आलेले असतील तर त्यांची जी फी असते आणि जो त्यांचा झालेला खर्च असतो म्हणजे उदाहरणार्थ प्रवास भत्ता, लोकल हॉस्पिटॅलिटी वगैरे, तर ते सगळ्या पक्षांच्या संमतीने कुणीतरी ती साक्षीदार किंवा कोणाला बोललो असेल तर त्याचा किंवा एखाद्याचा लेखी सल्ला घेतला असेल या प्रकरणात मागितला असेल तर त्याची फी आणि आवश्यकता जो खर्च असेल तसेच प्रशासकीय सहाय्य म्हणजे स्टेनो वगैरे असतात असा या सगळ्यांचा खर्च सगळ्या संमतीने जर त्यांनी घेतला असेल तर तो खर्च या प्रक्रियेसाठी आणि समझोता करार तयार करण्यासाठी इतर जो खर्च होतो असा सगळ्या योग्य खर्च जो असतो तो मंजूर केला जातो.
0: मग हा जो खर्च आहे
1: हो
0: ही जी रक्कम होते ही जमा करण्याची पद्धत कशी असते?
1: हा तर सामान्यपणे काय होतं की या केसमध्ये मध्यस्थ जर का अनुभवी असेल तर त्याला नॉर्मली असा आवश्यक काय काय खर्च येऊ शकतो याचा अंदाज असतो. त्याप्रमाणे तो त्याचं एस्टिमेट किंवा अंदाजपत्रक तयार करून घेतो खर्चाचं आणि सगळ्या पक्षांना तो ते समप्रमाणामध्ये विभागून त्यांच्याकडे ॲडव्हान्स म्हणून डिपॉझिट करायला सांगतो. जर का आवश्यक वाटलं तर मग आणखी योग्य रक्कम तो त्याच समप्रमाणामध्ये विभागून परत त्याच्याकडे डिपॉझिट करायला सांगतो. जर का सदरहीची रक्कम 30 दिवसाच्या आतमध्ये म्हणजे त्या मध्यस्थानी कळविल्यापासून दोन्ही किंवा सर्व पक्षांनी पूर्णपणे जर का त्याच्याकडे डिपॉझिट केली नाही तर ती प्रक्रिया म्हणजे कन्सिलिएशनची प्रक्रिया थांबवण्याचे सगळे अधिकार हे मध्यस्थाला आहेत. तो ती प्रक्रिया थांबवू शकतो किंवा रद्द पण करू शकतो. या बाबतीमध्ये तो झालेला खर्च वसूल करून उरलेली जी काही रक्कम असते ती सगळे संबंधित पक्षांना समप्रमाणामध्ये परत करतो.
0: सर हा जो कन्सिलिएटर होतो हा लवाद म्हणून पण काम करू शकतो का?
1: जर का सगळ्या पक्षांनी मान्य केले तरच, अदरवाईज नाही. आणि तो साक्षीदार म्हणूनही काम करू शकत नाही. पण जर का एखाद्या पक्षाला किंवा जर का दोन्ही पक्षांनी त्यांनी मान्य केलं की याची साक्षी आम्ही ग्राह्य मानू तर तो साक्षीदार म्हणून सुद्धा काम करू शकतो.
0: आता हा सगळा प्रकार होत असताना
1: हो
0: या कार्यवाहीतले जे साक्षी पुरावे असतात
1: हो
0: त्याचा न्यायालयात दावा करताना उपयोग करता येतो का?
1: या साक्षी पुराव्याचा जर काही भाग जो असेल तो आर्बिट्रेशन किंवा लवादामध्ये परत दाखल करता येत नाही. उदाहरणार्थ एखाद्या पक्षाने जर का एखादी भूमिका स्पष्ट केली असेल किंवा सूचना काही गोष्टी जर का मान्य केल्या असतील तर ती मान्यता किंवा मग त्या मध्यस्थाने किंवा कन्सिलेटरने जे काही प्रपोजल दिलं असेल ते प्रपोजल किंवा त्या प्रस्ताव किंवा सूचना इतर पक्षांनी जर का तो प्रस्ताव मान्य केला होता वगैरे एवढंच फक्त बाबी ते उघड करू शकतात किंवा घेऊ शकतात.
0: पण मग सामंजस्य करणारा जो असतो त्याची इतर कारवाईमधली भूमिका काय असते?
1: तो जर का एखाद्या पक्षाने मान्य केला नाही तर मग सदरवादाच्या दाव्यामध्ये लवाद किंवा साक्षीदार म्हणून तो कुठल्याच न्यायालयामध्ये काम करू शकत नाही.
0: क्या बात आहे सर, खरंच खूप छान माहिती तुम्ही देता आहात. पण वेळेनुसार आपण आता इथे थांबूयात. खूप खूप धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
0: तर श्रोते हो आपण लवाद या विषयावरती गप्पा मारतो आहोत आणि आपल्याला माहिती देत होते डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे. आपण पुन्हा भेटणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी सावित्री अबेकसच्या या आपल्या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं मी देविका मनापासून स्वागत करते. या सावित्रीच्या मालिकेच्या मालेमध्ये आज आपल्या इथे आलेल्या आहेत जत्रा हॉटेल इथून अर्चना चव्हाण मॅडम, आणि त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. नेहमीप्रमाणे त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत अबेकस बद्दल, आणि अबेकस कसं फायदेशीर आहे किंवा श्रोत्यांना त्या काय सांगतायत हे सगळं त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. अर्चनाताई खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात.
1: थँक्यू.
0: अर्चनाताई तुम्ही मूळच्या कुठल्या आहात?
1: मी मूळची म्हणजे माझं माहेर चाळीसगावचं आणि सासरे चाळीसगाव जवळच एक गाव आहे.
0: बर.
1: बट तिथून आम्ही नाशिकला शिफ्ट झालो.
0: अच्छा. आपलं शिक्षण वगैरे काय झालंय?
1: माझं बी ए डी एड आहे.
0: बर. मग हे चाळीसगावलाच केलं का नाशिकला आल्या?
1: हो, चाळीसगावलाच पूर्ण झालेलं.
0: बर. आणि मग लग्नानंतर आपण इकडे आलात?
1: हो.
0: अच्छा. मग जेव्हा आता बी एड आणि डी एड दोन्ही पदव्या मिळालेल्या आहेत तेव्हा मग आपण काही सुरुवातीला नोकरी वगैरे केली होती?
1: नाही, मी बेबीसाठी कधी जॉब विचार नाही केला.
0: बर.
1: कारण माझे पॅरेंट्स टीचर होते, मम्मी पप्पा दोन्ही, त्याच्यामुळे सांभाळण्याचे आमचे भावंडांचे जे हाल झाले होते ते मला नको होते माझ्या मुलांचे तसे, त्याच्यामुळे मग मी कधी जॉबचा विचार नाही केलेला.
0: बर बर बर. अच्छा. नक्कीच. आपण आपला एक प्रत्येकाचा एक काहीतरी लहानपणीचा काळ असतो आणि त्याच्यामध्ये जर दोन्ही पालक नोकरी करत असतील तर बऱ्याचदा, आणि घरात कोणी दुसरं सांभाळणारं नसेल तर थोडस एक आपण इमोशनली आणि वेगळ्या पद्धतीने थोडंसं आपलं एक ऍक्टिव्हिटी ती घडत जाते, स्वभाव एक काय म्हणतो किंवा ते एक वातावरण आपल्याला तसं मिळतं आणि आपल्याला आपल्या मुलांना आपण त्यांच्या बरोबर असावं असं आपल्याला वाटतं. अर्चना ताई मला पुढे आपल्याला असं विचारायचं की मग आपण जर नोकरी करण्याचा विचार केलाच नव्हता, पूर्णपणे घर सांभाळून किंवा मुलांकडे लक्ष देणं हेच आपण ठरवलं होतं, मग या प्रवाहात आपण कशा आल्या?
1: ऍक्च्युली मला टीचिंग करायला फार आवडतं, पण मग मुलांसाठी मी नोकरीची विचार नाही केला नोकरीचा. आणि पण मग नंतर मला असं जाणवायला लागलं की फक्त घरी बसून मी माझं एक माझं जे पॅशन आहे, मला टीचिंग खूप आवडतं, मी खूप छान करू शकते.
0: बर.
1: आणि मला लहान मुलांमध्ये मिसळायला पण खूप आवडतं, त्याच्यामुळे मग मला असं वाटायचं की मी काहीतरी केलं पाहिजे. पण मग माझं एक मन म्हणायचं की मी काहीतरी केलं पाहिजे, आणि पुन्हा मला वाटायचं की नाही, मी जर काही करण्यासाठी बाहेर गेले तर पुन्हा माझ्या मुलांचे
0: मुलांकडे हाल होते. बरोबर.
1: म्हणून मग मी दुसरं काही विचार करत नव्हते. पण मग अचानक माझे डीएडचे वर्गमित्र आहेत महाले सर, त्यांनी मला एक मेसेज पाठवलेला आमच्या ब्रेन ट्रेन अबेकसच्या, हा जो ऑनलाईन क्लास होता त्याचा. आणि मग मी विचार केला की म्हणजे मग मला त्याविषयी ऍक्च्युली काहीच माहीत नव्हतं, जोपर्यंत मी अबेकस बद्दल काही वाचलं पण नव्हतं किंवा कुठे काही व्हिडिओज वगैरे काहीच मला माहीत नव्हतं. बट मी नंतर तो मेसेज बघून विचार केला, म्हटलं नेमकं काय हे अबेकस. मग त्याच्यानंतर मी थोडे युट्यूबवर वगैरे व्हिडिओज बघितले.
0: बर.
1: तिथे मला वाटलं की अरे हे मुलं एवढा फास्ट कसं काय करतात, म्हणजे काय मॅजिक असेल, काय लॉजिक असेल ह्याच्या मागे. मला ती क्युरिओसिटी वाढली, म्हणून मी नोकरी करण्यासाठी किंवा क्लासेस स्टार्ट करण्यासाठी नाही,
0: काहीतरी
1: शिकण्यासाठी स्वतःलाच खूप क्युरिओसिटी होती की काय नेमकं हे मला शिकायचंय. आणि त्याच्यासाठी मग मी क्लास जॉईन केला, आणि क्लास जॉईन केल्यानंतर म्हणजे सरांनी स्टार्टिंगला फ्री शिकवलं, आणि नंतर मग म्हणजे त्यांच्यावर एवढा विश्वास बसला की नाही याच्यामध्ये आपण म्हणजे काहीतरी करिअर करू शकतो.
0: बरोबर.
1: आणि सरांचं शिकवणं एवढं सुंदर होतं, इतकं फ्रँकली, इतकं छान बहीण भावासारखं ते बोलत होते, हसत खेळत बिलकुल सगळं त्यांनी खूप छान शिकवलं, आणि इतकं इझी वाटलं म्हणजे सगळं फटाफट मग शिकता आलं. आणि मग तिथून मग पुढे अशी प्रेरणा मिळाली की नाही, आपण पण घरात बसून आपल्या मुलांना सांभाळून कुटुंब सांभाळून आपण स्वतःचं करिअर पण काहीतरी डेव्हलप करू शकतोय.
0: बरोबर.
1: म्हणून मग पुढे मी क्लासेस स्टार्ट केले.
0: अच्छा. मला एक याच्यात असा विचारायचं आहे तुम्हाला की बीए आपण कशात केलं, म्हणजे डीएड
1: इंग्लिशमध्ये आहे.
0: इंग्लिशमध्ये. आणि गणिताचा तसा काहीच संबंध नव्हता?
1: संबंध नाही, बट माझं लहानपणापासून इंग्लिश आणि म्हणजे इंग्लिश मॅथ्स ह्याच्यामध्ये मला
0: इंटरेस्ट
1: होता.
0: बर बर. नक्की. मग जसे क्लासेस सुरू करण्याची वेळ आली तर मग ते साधारण मग ते कधीपासून आपण सुरू केलं?
1: मी आता मागच्या 7-8 महिन्यापासून क्लासेस स्टार्ट केले.
0: बर.
1: बट मी म्हणजे क्लासेस ऑनलाईनच घेते, आणि ऑनलाईन घेण्याचं कारण हे की मी म्हणजे माझं जे माहेर आहे चाळीसगाव, त्याच्या आजूबाजूला जे गावं आहेत म्हणजे बोरस, पातुंडा वगैरे असे छोटे छोटे गावं आहेत, तिथले मोस्ट ऑफ लोकल शेतकरी वगैरे आहेत. मग अशा लोकांसाठी मी हे क्लासेस स्टार्ट केले की ज्यांना खूप कमी म्हणजे फीस देऊन चांगलं शिकता यावं.
0: बरोबर.
1: कारण जे श्रीमंताचे मुलं असतात ते कुठेही फीस देऊन कुठेही
0: शिकू शकतात.
1: पण मग या मुलांपर्यंत हे इतकं छान अबेकस आहे, टेक्नॉलॉजी ही छान म्हणजे आहे, काहीतरी खूप छान शिकण्यासारखं, त्याचे खूप सारे फायदे पण आहेत म्हणजे स्टुडंट्सला, तर मग हे सगळं म्हणजे खूप लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे.

0: नाही. जेव्हा तुमची ही कल्पना होती की शहरी मुलांपेक्षा मला ग्रामीण मुलांपर्यंत पोहोचायचं आहे, तर मग मुलांचा रिस्पॉन्स सुरुवातीला कसा आला?
1: सुरुवातीला तर म्हणजे मोस्ट ऑफ पॅरेंट्स कन्फ्युज होते की हे नेमकं काय आहे, काय शिकवणार आहेत. आणि दिवसभर कसं मुलांची स्कूल असते, त्याच्यानंतर त्यांचे अदर सब्जेक्टचे क्लासेस असतात, आणि मग पुन्हा हा एक्स्ट्रा क्लास घेणार, त्यांना जरा थोडं म्हणजे इझिली ते होकार देत नव्हते. पण मग त्यातल्या काही पॅरेंट्सनी ठरवलं की मुलांची कॅपॅसिटी बघून त्यांनी ठरवलं की आपला मुलगा अजून एक तास ऑनलाईन टीचिंग करू शकतो, म्हणजे ऑनलाईन लर्निंग करू शकतो. कारण कुठे जाण्याची त्यांना गरज नाहीये, घरात बसून ते आपल्या समोर काय करतात काय नाही ते समजेल त्यांना असं. म्हणून मग काही पॅरेंट्सने सुरुवातीला म्हणजे कमी मुलं होते, 7-8 मुलं मला मिळालेत, आणि त्यांचं बघून इतर मुलांना खूप छान वाटलं की ही मुलं किती छान फटाफट कॅल्क्युलेशन करतायत, त्यांच्या पॅरेंट्स पण सॅटिस्फाय झालेत. आणि त्यांचं बघून मग अजून खूप सारे विद्यार्थी मला कनेक्ट होत आहेत.
0: नक्की नक्की. जेव्हा शहरी भागातल्या मुलांचा आपण विचार करतो तेव्हा त्यांना या गोष्टी सहज उपलब्ध होतात, किंवा सतत शिक्षक आणि पालकांच्या भेटी होत असतात, डिस्कशन होत असतं, मार्क बघितले जात असतात. पण ग्रामीण भागात तितकंसं गांभीर्य या गोष्टींचं असतं असं नाहीये. मग जेव्हा मुलांनी त्या भागातल्या हे शिकायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या अभ्यासावर किंवा मार्कांमध्ये काही फरक आपल्याला जाणवले का?
1: हो, त्यांचे म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एकतर खूप वाढलं अभ्यासावरचं. काही मुलं खूप चंचल होती, त्यांचा चंचलपणा जो होता तो थोडा काही प्रमाणात कंट्रोल आलेला. आणि काही मुलं असे होते की त्यांना मॅथ्स खूप हार्ड वाटायचं, आवडच नव्हते, पण ते आता आवडीने मॅथ्स शिकायला लागलेत, त्याचा अभ्यास करायला लागलेत. आणि पॅरेंट्स पण सांगतात की मॅम जेव्हापासून हा क्लास आम्ही जॉईन केला आहे तेव्हापासून मुलांमध्ये खूप बदल आहे, आणि ते क्लासचा जो टायमिंग असतो त्या टायमिंगची खूप वाट बघत असतात, फटाफट सगळा अभ्यास आटपून त्या वेळेला ते फ्री होत असतात आणि वाट बघतात की मॅम कधी लिंक पाठवणार आणि कधी आम्ही जॉईन होणार.
0: अच्छा, मग आता सध्या आपल्याकडे किती विद्यार्थी आहेत?
1: माझ्याकडे आता 30 विद्यार्थी आहेत.
0: बर, जसं तुमचं सुरुवातीपासून एक धोरण होतं की घरातलं सांभाळून मला करायचं आहे, मग आता घरातलं सांभाळता सांभाळता मुलांकडे लक्ष देत आता हे पण एक त्याच्यात ऍड झालंय, मग हा समन्वय कसा साधता किंवा मग वेळा सगळ्या कशा सांभाळता?
1: ऍक्च्युली माझा एक लहान मुलगा आहे तो थोडा जास्त ऍक्टिव्ह आहे, त्याला खूप सांभाळावं लागतं. पण मग माझ्या सासूबाई आहेत ज्या त्याला म्हणजे पूर्ण वेळ त्याला सांभाळतात माझ्या क्लास सुरू असताना, त्याच्यामुळे मला बिलकुल डिस्टर्बन्स नसतो, म्हणजे त्यांचा एक खूप मोठा सपोर्ट आहे माझ्यासाठी, म्हणजे त्यांच्याशिवाय मी घेऊच शकले नसते. म्हणजे क्लास जेव्हा मी ऑनलाईन अबॅकस मी पण शिकले आणि शिकवते पण आहे, जर म्हणजे त्यांचा सपोर्ट नसता सासूबाईंच्या माझा तर मी शिकवू पण नसते शकले आणि शिकले पण नसते. कारण मला जर पूर्ण वेळ त्यालाच द्यावं लागलं असतं तर मी ह्याच्यासाठी वेळ काढूच शकले नसते.
0: बरोबर, खूप छान वाटलं, तुम्ही खूप भरभरून कौतुक केलं तुमच्या सासूबाईंचं. आणि खरंच जर आपल्याला इतका छान सपोर्ट असेल तर आपल्यालाही थोडीशी काळजी आपली मिटते आणि आपण स्वतः त्याच्यात नीट लक्ष देऊन काम करू शकतो. आणि छान वाटलं तुमच्या सासूबाईंबद्दल ऐकून सुद्धा मला आहे. आणि खरंच असे मदतीचे हात सगळ्यांनाच मिळाले पाहिजेत की आपल्याला सगळं सांभाळून सगळं करता येते म्हटल्यावर एक ती नवीन उमेद निर्माण होते आणि आपली एक स्वतः वेगळी आपण काहीतरी करतो आहोत हे सुद्धा आपल्याला छान वाटतं. ब्रेन ट्रेनच्या बद्दल आपण काय सांगाल की कशा पद्धतीनं हा सगळा क्लास आपला झाला?
1: ब्रेन ट्रेनचं म्हटलं तर म्हणजे सरांचं तर आमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. म्हणजे ते एवढं छान त्यांचं बिहेवियर सगळ्या ताईंसोबत, सगळ्यांना ते ताई म्हणूनच बोलवतात, कुणालाच नावाने म्हणणार नाही, फक्त ताई ताई ताई. म्हणजे इतकं छान त्यांच्यासोबत बोलताना इतकं फ्री वाटतं, म्हणजे असं मनात जर एखादा प्रश्न असला की काही अडचण असली विचारायचं सरांना तर बिलकुल मनात असं भीती नाही की सरांना कसं विचारू काय, एकदम फ्रँकली कुणी केव्हाही कसंही सरांना कॉल करून किंवा आपले प्रॉब्लेम्स विचारू शकतात. सर व्यवस्थित त्याचं म्हणजे त्या प्रॉब्लेमचं निराकरण करतात, व्यवस्थित समजावून सांगतात. आणि सरांमुळेच आम्हाला किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले. म्हणजे आता हेच बघा ना, रेडिओ विश्वास म्हणजे रेडिओमध्ये येऊन आपली इंटरव्ह्यू घेणं हे एखाद्या स्वप्नाच्या पलीकडचं आहे. म्हणजे स्वप्नातही कधी विचार नव्हता केला की आपण एखाद्या रेडिओ स्टेशनला जाऊन आपण मुलाखत देणार, म्हणजे हे खूप वेगळं आहे. आणि त्याचबरोबर आता सरांनी रोबोटिक्स पण सुरू केलेलं आहे, त्यात पण म्हणजे खूप छान ते शिकताना खूप मजा येते. आणि असं वाटतं की नवीन टेक्नॉलॉजी सोबत आपण घरात आहोत तरी आपण त्याच्याशी कनेक्ट
0: आहोत. बरोबर बरोबर, नक्कीच खूप छान
1: अपॉर्च्युनिटी आहे.
0: हो हो, खरंच आहे. आणि एकाच छताखाली जर इतक्या संधी आपल्याला मिळत असतील तर आपणही ते घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. आणि अर्थात ब्रेन ट्रेनचा हा पहिल्यापासूनच प्रयत्न आहे की माफक दरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांचा विकास करणं आणि ज्या सगळ्या तुम्ही शिक्षिकेत सहभागी आहात त्या सगळ्यांचंही स्वप्न पूर्ण करणं, अर्थार्जनाचं असू दे किंवा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं असू दे, हे सगळंच ब्रेन ट्रेनने साधलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांबरोबर तुमच्या सरांचंही मी कौतुक करते की खूप छान तुमची टीम आहे. आणि असंच यश तुम्हाला उत्तरोत्तर मिळत राहू अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते.

0: भविष्यात आता आणखीन काय करण्याची इच्छा आहे?
1: भविष्यात म्हणजे आता तर हे माझं टार्गेट सेट झालंय. आता माझे अबॅकसचे क्लासेस पण व्यवस्थित चाललेले आहेत आणि भविष्यात मग सरांसारखंच म्हणजे एक चॅरिटी पण सरांची होऊन जाते की म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत अबॅकस पोहोचवणं, रोबोटिक्स वगैरे हे पोहोचवणं, म्हणजे ज्यांना परिस्थितीमुळे काही अडचणी येतात,
0: शिकता
1: येत नाही, त्यांच्यापर्यंत पण हे पोहोचवणं, त्यांना अर्थार्जनासाठी मदत करणं,
0: बरोबर,
1: हे सरांसारखं मलाही करण्याची संधी मिळाली तर म्हणजे आवडेल मला तसं करायला.
0: खूप छान वाटलं तुमचे विचार ऐकून आणि तुम्हाला त्याच्यासाठी खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल आपली मी मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: थँक्यू सो मच.

0: श्रोतेहो नमस्कार. सध्या आपण नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती जागर नवदुर्गांचा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगानं अनेक वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना आपण इथे आमंत्रित करतो आहोत आणि त्यांचा संपूर्ण प्रवास आपण जाणून घेत आहोत. अर्थातच ही व्यक्तिमत्व म्हणजे स्त्रीच आहे आणि प्रत्येक स्त्री जी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी पार पाडते आणि तिने एक वेगळं स्वतःची ओळख निर्माण केलेली, स्वतःची नवीन शैली निर्माण केलेली आहे, अशाच अनेक व्यक्तिमत्वांना आपण इथे आमंत्रित करत आहोत. त्याच अनुषंगानं आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत भारतात आणि भारताबाहेर ऑडिओ आणि व्हिडिओ प्रोडक्शन हाऊसचं काम बघणाऱ्या, त्याचबरोबर नाशिकमधल्या पहिली लेडीज एडिटर म्हणून नाव कमावलेल्या मधुरा कुंभेजकर यांना, त्यांचा संपूर्ण प्रवास आपण आता जाणून घेऊया, त्यांच्याशी गप्पा मारूया. मॅडम नमस्कार, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: नमस्कार, मलाही खूप छान वाटलं.
0: नाशिक मधल्या पहिल्या लेडीज एडिटर म्हणून तुम्ही काम केलेलं आहे, खरं तर ही खूप पुढचा हा टप्पा असेल इथपर्यंत पोहोचण्याचा, पण त्याही आधी मला असं वाटतं की तुमच्या बालपणाबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. तुम्ही मूळच्या कुठल्या आहात किंवा आधीच आपलं शिक्षण, घरातली पार्श्वभूमी आणि नंतर याच्याकडे वळणं, हे सगळं कसं झालं?
1: मी मूळची नाशिकचीच आहे. इनफॅक्ट माझं पूर्वीचं नाव गौरी जानोरकर आहे. मी पंचवटीला बिलॉंग करते आणि छान ब्राह्मण कुटुंबातली, मध्यमवर्य कुटुंबातून आलेली आहे आणि आमच्याकडे शिक्षणाला ना खूपच महत्व होतं. म्हणजे माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते, आई शिक्षिकाच होती, प्रिन्सिपल होती आणि त्याच्यामुळे आम्हाला पहिल्यापासून शिक्षणावर किती भर दिला गेला पाहिजे याच्याविषयी सांगितलं जायचं. माझं शिक्षण कम्प्युटर इंजिनियर मध्ये झालेलं आहे, परंतु जसं आता तुम्ही उल्लेख केला की माझं सोल्युशन्स मल्टीमीडिया या नावाने ऑडिओ व्हिडिओ प्रोडक्शन हाऊस आहे, तर ते आम्ही 2001 साली सुरू केलं.
0: अच्छा,
1: तर त्याच्याविषयी थोडंसं सांगायचं झालं तर शिक्षण कम्प्युटर इंजिनियर जरी असलं तरी मला ना कलेची खूप आवड होती पहिल्यापासून. चित्रकलेत पण अनेक परीक्षा मी पास केलेल्या होत्या, तर त्याच्यामुळे क्रिएटिव्ह साईड ही मला नेहमीच खुणावत असे. मग मी हा विचार केला की माझ्यासाठी एडिटिंग करणं इट्स अ सॉफ्टवेअर,
0: बरोबर,
1: मी हे सॉफ्टवेअर समजून घेते आणि त्याच्यात माझ्या क्रिएटिव्हिटीला प्राधान्य मिळू शकतं हे मला जाणवलं आणि मग त्याच्यामुळे हा सुवर्ण मध्य मी साधला.
0: बर,
1: की माझ्या शिक्षणाचाही तिथे थोडा फायदा झाला, मुख्य म्हणजे माझ्या क्रिएटिव्हिटीला खूपच चांगला तिथे म्हणजे
0: वाव मिळाला.
1: एक्झॅक्टली.
0: बर, जेव्हा ही संकल्पना डोक्यात आली की आपल्याला अशा पद्धतीनं काम करायचं आहे, तर याच्या आधी तुम्हाला काही लिखाणाची आवड किंवा असं काही वेगळं तुम्ही केलं होतं की डायलॉग म्हणून दाखवणं, स्क्रिप्ट वाचणं, अशा प्रकारांचं काही तुम्ही काम केलं होतं?
1: नाही, बेसिकली आत्ता पण माझ्या कामात तसं नाही आहे. व्हिडिओ एडिटिंग हा म्हणजे जे काही शूटिंग येतं आपल्याकडे त्याच्यातनं योग्य शॉट सिलेक्ट करून त्याचं खूप सुंदर आउटपुट, जे योग्य आउटपुट असतं, जे रिक्वायर्ड आउटपुट असतं ते देणं हे असतं. तर त्याच्यासाठी एक मात्र मला नक्की आवडायचं की वेगवेगळ्या, म्हणजे तेव्हा आपण मूव्ही म्हणू शकतो किंवा वेगवेगळे लघुपट म्हणू शकतो. आता तुम्हाला युट्यूबला अनेक शॉर्ट डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म बघायला मिळतात, तर हे मी कायम पहिल्यापासून बघत आलेली. आणि तू वाचनाच्या आवडीविषयी म्हटलं तर हो, खरं आहे, लहानपणी मी अनेक पुस्तकं वाचलेली आहेत आणि त्याच्यात माझ्या एक नंतर लक्षात आलं की ते पुस्तक वाचताना ते माझ्या डोळ्यासमोर उभं राहायचं, त्याच्यामुळे कदाचित तेव्हापासून मला व्हिज्युलाइज करायची सवय झाली आणि त्याचा फायदा मला एडिटिंग मध्ये एडिटर म्हणून आणि त्याच्यानंतर आता मी फिल्म डायरेक्ट करते तर डायरेक्टर म्हणून त्याचा मला खूप फायदा होतो, कारण आय कॅन व्हिज्युलाइज द स्क्रिप्ट.
0: नक्की नक्की, खूप वेगळं हे क्षेत्र आहे तसं बघायला गेलं तर. आणि मुळात बऱ्याचदा आपण काय म्हणतो ना, आवाजाशी संबंधित काम करणाऱ्या बऱ्याचदा लोक प्राधान्य देतात, पण एडिटिंग हा तसा फार मोठा आणि तसा बघितलं तर अवघड पार्ट आहे. आता त्याच अनुषंगानं हाच प्रश्न आहे की नाशिकमधल्या पहिल्या लेडीज एडिटर, तर हे कसं घडलं?
1: मी तुला मगाशी म्हटलं तसं की एडिटिंग करायला क्रिएटिव्हिटी लागते, पण अजून मला एक सांगायला आवडेल सगळ्यांना की एडिटिंग करायला प्रचंड पेशन्स लागतो.
0: बरोबर आहे,
1: तुम्हाला एकाच ठिकाणी 12-12, 13-13 तास बसावं लागतो, आलेल्या शूटिंगचा अभ्यास करावा लागतो त्यातनं चांगला आउटपुट देण्यासाठी. तर कदाचित तो पेशन्स माझ्याकडे होता पहिल्यापासून, त्याच्यामुळे मला त्याच्यात आवड निर्माण झाली आणि मग ती आवड मला हळूहळू माझ्या व्यवसायाकडे घेऊन गेली आणि म्हणूनच मी ऑडिओ व्हिडिओ प्रोडक्शन हाऊस सुरू करू शकले.
0: अच्छा, आणि मग हे पहिलं जे काम आलं ते कुठल्या प्रकारचं होतं?
1: पहिले 2001 साली जेव्हा आम्ही याची सुरुवात केली तेव्हा आपल्या नाशिकमध्ये ना खूप केबल चॅनल होती.
0: बरोबर,
1: तर मग त्यांच्यावरती ना अनेक लोक ऍड्स बनवायचे. व्हिज्युअल ऍड ही कॉन्सेप्ट तेव्हा अगदी नवीन होती.
0: बरोबर,
1: जिंगल ऍड असायच्या, नरेशन ऍड असायच्या, तर त्या ऍड माझ्याकडे यायला लागल्या आणि तिथून खऱ्या अर्थाने या व्यवसायाची सुरुवात झाली.
0: बर, अच्छा, म्हणजे अशा रीतीने 2001 पासून ते आता आजतागायत आपण हा एक जो प्रवास चालू आहे तो खूप आता चॅलेंजिंग पण असेल, नवीन नवीन गोष्टी सुद्धा जसजशी टेक्नॉलॉजी वाढती तसं तसं त्याच्यामध्ये येत असतील, तर तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने आपल्याला काय जाणवतीये?
1: टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने तर खूप छान झालं, म्हणजे आता तू बघत असेल तर डिजिटल युग इतकं प्रॉम्प्ट झाले, तेव्हा कॅसेट्सवर वगैरे शूटिंग व्हायचं.
0: बरोबर,
1: आणि मग त्या पद्धतीने एडिटिंग सगळं वापरलं जायचं. आता खूप कार्ड आले, मेमरी कार्डवर सगळ्या गोष्टी येतात आणि तेव्हा फक्त तुमचं ऍड किंवा असं केबल चॅनलवर तुमचं आउटपुट जाणं एवढंच मर्यादित. बरोबर. आता सोशल मीडियामुळे तुम्हाला एक प्लॅटफॉर्म वाढले आणि आमच्या याच्यामध्ये फक्त आता कसं आम्ही इंडस्ट्रीयल डॉक्युमेंटरी करायला लागलो किंवा आता आम्ही मागच्याच वर्षी त्र्यंबकेश्वरवर एक सुंदर अर्धा तासाची फिल्म केली आहे, असे विषय पण आम्ही हाताळतो आणि बाकी सोशल मीडियासाठी लागणारं प्रमोशनल मटेरियल तर बनवलंच जातं. मग ते बनवताना तू म्हणते तसं आम्हाला पण कायम स्टुडंट राहावं लागतं, बिकॉज ज्या नवीन नवीन गोष्टी इन होत आहेत, नवीन नवीन सॉफ्टवेअर इन होत आहे, नवीन नवीन कॉन्सेप्ट इन होत आहे, त्याचा आमच्या टीमला मला स्वतःला व्यवस्थित अभ्यासच करावा लागतो आणि त्या त्या गोष्टी इन करत गेलो तर मग आपोआपच आजच्या जमान्याच्या बरोबर आपण चालायला सोपं होतं.
0: अगदीच खरंच आहे. आणि जसं चॅलेंजिंग काम असतं तितका मला वाटतं इंटरेस्ट वाढतो असंही असू शकतं. भारतात आणि भारताच्या बाहेरही आपली कामं चालतात, तर ही प्रोसेस कशी घडते?
1: भारतात म्हणजे आम्ही नाशिक पुरतं स्वतःला मर्यादित नाही ठेवलं. जेव्हा आम्ही त्या स्किल सेट आमचा वाढवला मग आम्ही ठरवलं की आपण हे पॅन इंडिया काम करायला हरकत नाही की आउट ऑफ इंडियाही काम करायला हरकत नाही आणि कामाची क्वालिटी तुम्ही उत्तम ठेवली तर तुम्हाला माउथ पब्लिसिटी नाही किंवा तुमचं कामच तुम्हाला काम देतं. आणि तू आता खूप छान वाक्य म्हटली की काम आवडलं पाहिजे. मी नेहमी सांगते की आवडणारच काम करा म्हणजे ते तुम्हाला काम वाटणार नाही. तर त्या पद्धतीने आम्ही करत गेलो. त्याच्यामुळे एक आहे की जिथे कुठे शूटिंग असेल, कारण ही कॉन्सेप्ट अशी असते की तुम्हाला वेगवेगळ्या फिल्म्स बनवायच्या, इंडस्ट्रियल फिल्म असो प्रोफाईल फिल्म असो, तर त्या तिथे जाऊन बनवायला लागतं कारण शूटिंग तिथे करावं लागतं.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे मग आमची भारतभर किंवा बाहेरही भ्रमंती होते. पण मी याच्यात मला सांगायला आवडेल की त्याच्यामुळे मी खूप विविध जागाही बघते, तिथली संस्कृती कळते, तिथल्या आपल्याला डेव्हलपमेंट कळतात, म्हणजे काम पण होतं आणि सायमल्टेनियसली तुमचं नॉलेज पण वाढतं.
0: अगदीच खरं. एक स्त्री म्हणून अशा क्षेत्रात काम करताना, खरं तर हल्ली स्त्रियांना कुठलंच कामाच्या बाबतीत लिमिट नाहीये. आपण बघतो आहोत की सगळ्याच ठिकाणी स्त्रिया अतिशय उत्तम काम करतात, पण जेव्हा असा भाग येतो तेव्हा बऱ्याचदा स्वतःला काही ठिकाणी सिद्ध करावं लागतं, काही ठिकाणी नवीन नवीन गोष्टी शिकायला लागतात, तेव्हा ह्याच्याबद्दल आपण काय सांगू शकता?
1: ऍक्च्युली स्त्री म्हणून मी म्हणेल ना तर हे फील्ड खूप छान आहे. म्हणजे मी नेहमी भर देते माझ्या बोलण्यात की क्रिएटिव्हिटी, तू आज मान्य करशील की थोडा का अर्थाने होईना जास्ती पार्ट आपल्याकडे झुकतो क्रिएटिव्हिटीचा, लेडीजकडे तो असतो. आणि एक मुख्य अजून गुण असतो लेडीजमध्ये, दॅट इज मल्टी टास्किंग, की अनेक कामं ती ऍट अ टाइम करू शकते. त्याचा इथे खूप गरज असते, कारण तुम्हाला मेकअप मधील तो व्यवस्थित काम करतो की नाही ऍज अ डायरेक्टर, तुम्हाला शॉर्ट डिव्हिजन करायचं असतं, तुम्हाला शूटिंगही बघायचं असतं, एडिटिंगच्या वेळी काम करायचं असतं. तर या सगळ्या गोष्टी स्त्री असल्यामुळे मला खूप चांगल्या पद्धतीने हँडल करता आल्या आणि आज मी आपण म्हणू शकतो लेडी बॉस असल्याने. आणि हाताखाली आजही जेंट्स, सगळे जेंट्सच असतात, कारण स्पॉट बाईज, मेकअप दादा, लाईटमॅन हे जेंट्स जास्ती आहेत.
0: बरोबर.
1: पण मग त्यांना तुम्ही जेव्हा बॉस नाही म्हणू शकत, मी आज सगळे त्यांना बरोबरच ठेवलेला आहे, पण आपल्याला एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो आणि छान पद्धतीने लेडीज असल्याने आपण हे हँडल करू शकतो. तर मला असं वाटतं हे खूप छान आहे. आणि अजून मला एक अनुभव सांगायला आवडेल. मी विदर्भात एक शूट करत होते बुलढाणा, तर तेव्हा आम्ही शूट करत असताना रस्त्यावर एक शेतकरी येऊन मला भेटले होते. ते म्हटले होते की तुम्ही केव्हाचं जे छान सगळं करून घेत आहे तर मला फारच छान वाटलेलं आहे आणि मला असं वाटेल की माझी मुलगी तुमच्यासारखी पुढे शिकून व्हावी. तर त्या दिवशी मला फार छान वाटलं की चला आपण कोणासाठी फुल ना फुलाची पाकळी एक इन्स्पायर होऊ शकतो. तर ते
0: नक्की नक्की खूप छान. आणि मला वाटतं तुम्ही लेडी बॉसचा उल्लेख केला तर मला असं वाटतं की बॉसिंग करणं खूप सोपं असतं, पण त्या त्या व्यक्तीच्या जागे राहून तो विचार करणं हे कदाचित स्त्रीला जास्त चांगलं समजू शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की स्त्री उत्तम कामं करू शकते या सगळ्याच गोष्टींमध्ये. हे सगळं करत असताना बाहेरचे दौरे असतील, कामाचा ताण असेल, सगळी बाकीचे इतर व्याप असतील, घरच्यांची साथ कशी असते किंवा हे घराचं आणि सगळं मॅनेजमेंट तुम्ही कसं करता?
1: खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण नेहमीच असं म्हणतो, पण मला असं वाटतं की जसं बिझनेसमध्ये हे टीमवर्क असतं ना, तसं घरात सुद्धा हे टीमवर्कच असतं.
0: बरोबर.
1: म्हणजे घरच्यांची पूर्ण तुम्हाला साथ असेल तर हा फरक असतो. माझे मिस्टर मिलिंद कुंभेजकर माझ्याबरोबर बिझनेसमध्ये पण आहेत. मेनली सगळं टीव्ही रिलीज वगैरे बघतो, तो प्रोडक्शन बघत नाही. परंतु पहिल्यांदा जेव्हा म्हणजे मला आवडेल इथं सांगायला की जेव्हा लग्न झालं आमचं म्हणजे ठरलं, तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की करिअर सांभाळून मी घर सांभाळेल. नॉर्मली उलटं असतं, घर सांभाळून करिअर. तेव्हा त्याने सांगितलं की खरंच हे खूपच आवडणार आहे मला, अशीच करिअरिस्टिक बायको हवी होती. त्याच्यामुळे पहिल्यापासून मिस्टरांचा साथ मला कम्प्लीट होता. आणि किती झालं, जेव्हा आपण आई बनतो छोटे छोटे मुलं घरात असतानाही या शूटिंग आणि या सगळ्या दौऱ्याला जाणं.
0: बरोबर.
1: ते माझ्या घरच्या सासू सासऱ्यांमुळे खूप छान साध्य झालं. माझ्या आई वडिलांची त्याच्यात हेल्प होती. त्याच्यामुळे ऑफकोर्स फॅमिलीची बॅकग्राऊंड आणि फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला असेल ना, तर मला असं वाटतं तुम्हाला कोणीच रोकू शकत नाही.
0: नक्की नक्की अगदी खरं आहे. आणि मला वाटतं स्त्री तेव्हाच उत्तम काम करू शकते जेव्हा घरचं काम घरी आणि बाहेरचं काम बाहेर अशा दोन्ही गोष्टी तिला मिळू शकतात.
1: अगदी.
0: शेवटचा प्रश्न जाता आता मला आपल्याला हाच विचारायला आवडेल, या क्षेत्रात ज्यांना यायचं आहे, मुली असोत मुलं असो, त्यांना आपण काय सांगाल?
1: मी तर सांगेल की खूप उत्तम क्षेत्र आहे, रोज वाढणारं क्षेत्र आहे. माझा मुलगा यश सुद्धा मला आता जॉईन झालाय, तो आमचं फोटोग्राफी डिपार्टमेंट पण बघतो. परंतु आता माझ्याकडे बरेच स्टुडंट येतात हे जाणून घ्यायला की कसं असतं काम. खरं सांगू ना, थेरॉटिकल काम इज डिफरंट, प्रॅक्टिकल डिफरंट असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलांनी हे समजून घ्यावं, मुला मुलींनी अर्थात, की बिहाइंड द कॅमेरा, म्हणजे जसं ऍक्टर म्हणून तुम्हाला माहिती असतं काय करायचं, तसं बॅकग्राऊंड म्हणजे तुम्हाला टेक्निकल पर्सन म्हणून जर स्वतःला ग्रोप व्हायचं असेल तर एडिटिंग काय असतं, स्क्रिप्ट रायटिंग काय असतं, शूटिंग कसं केलं जातं, याचं प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही घ्या आणि मग तुम्ही तुमचं डिव्हिजन ठरवा की मला कुठल्या याच्यात काम करायचंय.
0: नक्की.
1: आणि अशा काही प्रकरणात तुम्हाला माझी हेल्प लागली तर मला आवडेल तुम्ही या, मी तुम्हाला नक्की सगळ्यांना ज्यांना ज्यांना याच्यात इंटरेस्ट आहे त्याच्यात गाईड करेल.
0: अगदी. मला हा प्रश्न ओघानेच विचारायचा होता की अशा ठिकाणी म्हणजे नेमकं कुठे योग्य मार्गदर्शन मिळू शकेल हे सुद्धा फार महत्वाचं आहे. तुमचा पर्याय तर तुम्ही सांगितलं, तर आणखीन काही आणि याला पर्याय आहेत का?
1: मी सांगेल की हो, ऑफकोर्स आहे. कारण समजा मी इथं आहेत, कोणाला पुणे मुंबई अजून कुठे मार्गदर्शन किंवा अजूनही कुठल्या गावात हवा असेल तर त्यांनी जिथे आमच्यासारखे ऑडिओ व्हिडिओ प्रोडक्शन हाऊस आहे ना तिथे जा. जसं आपण बघा, कुठलाही कोर्स शिकलो किंवा अगदी डॉक्टर MBBS घेतला तरी इंटर्नशिप करावी लागते.
0: बरोबर.
1: तर तसं ऍक्च्युअल जिथे काम चालतं, जिथे फिल्म्स बनवल्या जातात, जिथे ऍड बनवल्या जातात, तिथे जाऊन प्रॅक्टिकल वर्क करा. त्याच्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की एक्झॅक्टली तुम्हाला काय आवडतंय.
0: बरोबर.
1: आणि मला वाटतं की तो ते नॉलेज तुम्हाला खूप हेल्पफुल राहील.
0: नक्की नक्की. खूप छान मार्गदर्शन आपण केलं. मला वाटतं याच्यामध्ये आणखीन एक असाही प्रकार येऊ शकतो की ऑनस्क्रीन काम करणं आणि ऑफस्क्रीन काम करणं हे दोन्ही गोष्टी आहेत. बऱ्याचदा ऑफस्क्रीन काम करणाऱ्यालाही लोक प्राधान्य देतात कारण की तिथे जास्त क्रिएटिव्हली किंवा तिथे जास्त मोठी जबाबदारी असते. याच्याबद्दल आपण काय सांगाल?
1: मी आता बिहाइंड द कॅमेरा काम करते म्हणून त्याला छान म्हणते असं नाही. मी खरं सांगते, बिहाइंड द कॅमेराला तुम्हाला वर्कचं एज मोठं असतं. कारण फ्रंट ऑफ कॅमेरा तुम्हाला एक एज लिमिट असतं काही काळानंतर, किंवा बाकी पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला लागतात. पण टेक्निकल म्हणून जर का तुम्ही काम करत असाल तर त्याला रिटायरमेंट एजच नाहीये. तुम्हाला हवं तेवढा वेळ, हवं तसं तुम्ही काम करू शकता. त्याच्यामुळे मी सांगेल टेक्निकल काम करताना आणि तुम्हाला समाधान पण खूपच मिळतं आणि आवडणारं काम काम वाटत नाही. त्याच्यामुळे बिहाइंड द कॅमेरा कधी पण उज्ज्वल असं माझं मत आहे.
0: नक्की नक्की. मधुराजी, खूप छान आपला हा संवाद रंगला आणि खूप छान पद्धतीनं आपण सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि कशा पद्धतीनं हे फील्ड वेगळं आहे हेही आपण सगळ्यांना छान समजावून सांगितलं. आज आपण इथे आलात, इतक्या व्यस्त शेड्यूल मधनं आपण छान हा वेळ दिलात आणि इतकी छान माहिती दिली, त्याच्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: देविका, तुझे पण खूप खूप आभार, मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्यासाठी मनपूर्वक आभार.

0: नमस्कार, मी डॉक्टर सुषमा दाते बोलते. आज मी धुळ्यात आहे आणि डॉक्टर आशिष पानट यांची मुलाखत घ्यायची आहे मला. डॉक्टर आशिष पानट हे धुळ्यातील नामवंत फिजिशियन आहेत. ते MD मेडिसिन, DNB मेडिसिन झालेले आहेत आणि सामाजिक वैद्यकीय क्षेत्रातही त्यांची फार मोठी कामगिरी आहे. पण आज त्यांच्याशी बोलणार आहेत ते कवी, गीतकार, गझलकार डॉक्टर आशिष पानट म्हणून. त्यांचा शब्दाशीचा कविता संग्रह, गझल संग्रह प्रसिद्ध झालाय. मिसमॅच्या मराठी चित्रपटाची गीतं त्यांनी लिहिली आहेत. ही गीतं आशाताई भोसले, हरिहरन, सोनू निगम, बेला शेंडे, अवधूत गुप्ते या दिग्गजांनी गायली आहेत. मिसमॅच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून मराठी चित्र पदार्पणचा पुरस्कार त्यांना मिळालाय. मन चिंब चिंब या अल्बमसाठी सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. अनेक पुरस्कार त्यांना आहेत आणि सध्या शब्दांनी वादळ व्हावे हा स्वतःचा काव्य गीत गझलांचा हृदयस्पर्शी कार्यक्रम ते आणि डॉक्टर नीरज करंदीकर सादर करतात. रसिकांचा त्यांना खूप छान प्रतिसाद मिळतो. आज याच संदर्भात त्यांच्याशी बोलणार आहोत, काव्य गीत आणि गझल या संदर्भात. नमस्कार डॉक्टर आशिष.
1: नमस्कार सुषमाताई.
0: आज मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुम्हाला काव्य सुचलं कसं आणि तुमच्या एखाद दुसऱ्या कविता ऐकवा.
1: सर्वप्रथम तमाम काव्यरसिक आणि साहित्य प्रेमींना आधी मी अभिवादन करतो, सादर प्रणाम करतो. आणि काव्याचे रसिक आणि कवी यांच्यातील परस्पर नात्यांवर मी लिहिलेल्या दोन ओळी आहेत त्याने कार्यक्रमाची सुरुवात करतो आणि मग नंतर आपण आपल्या प्रश्नाकडे येऊयात. तर त्या ओळी अशा आहेत. शब्दस्वरांच्या हिंदोळ्यावर, शब्दस्वरांच्या हिंदोळ्यावर माझे मन हे गाते आहे. शब्दस्वरांच्या हिंदोळ्यावर माझे मन हे गाते आहे. साहित्याच्या भाळी लिहिले तुमचे माझे नाते आहे, तुमचे माझे नाते आहे. धन्यवाद. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो. तर कविता अगदी आतून आली पाहिजे, मनातून आली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे कवितेचा प्रवास हा हृदयापासून हृदयापर्यंत असतो असं माझं मत आहे. म्हणजे कवीच्या हृदयापासून ते रसिकाच्या रसिकांच्या हृदयापर्यंत हा प्रवास असतो. आणि यावरच भाष्य करणारी मी लिहिलेली एक कविता आहे, ती परत एकदा सादर करतो. तर कविता अशी आहे, असे स्फुरावे काव्य अचानक. कविता कशी सुचली पाहिजे किंवा काव्य कसं सुचलं पाहिजे, तर असे स्फुरावे काव्य अचानक जसा कुणाच्या हृदयी पाझर. असे स्फुरावे काव्य अचानक जसा कुणाच्या हृदयी पाझर, ओल्या मातीवर हृदयीच्या उमटावे शब्दांचे पाऊल. अशीच यावी कविता अवखळ, अशीच यावी कविता अवखळ, मनातल्या या पारंब्यांवर टिपून घ्यावे शब्दांनी हे मनात हुरहुरणारे काहूर. अशी सुचावी गझल कधी की, अशी सुचावी गझल कधी की, शब्दांनी ही वादळ व्हावे उधाणलेला सागर होऊन, द्यावी ओहो टीची चाहूल, द्यावी ओहो टीची चाहूल. धन्यवाद.
0: फारच सुंदर आहे. काव्यनिर्मितीच्या बद्दलची ही कविता फार छान आहे. आता एखाद दुसरी कविता ऐकवायला छोटी.
1: जरूर. बऱ्याचदा, आता मी डॉक्टर आहे तुम्ही ओळख करून दिली, तर बऱ्याचदा लोक मला विचारतात की तुम्ही डॉक्टर असूनही काव्याकडे कसे वळलात. तर ह्या प्रश्नाचा रोख म्हणजे बऱ्याचदा मी उत्तर त्यांना हेच देतो की मी कदाचित मी डॉक्टर आहे म्हणूनच मी काव्याकडे वळलो. पण या प्रश्नाचा रोख त्यातला असा असतो की तुम्ही डॉक्टर आहात म्हणजे तुमचं एक डॉक्टर हे वलय आहे ते सोडून तुम्ही साहित्याकडे कसे किंवा काव्याकडे कसे. तर त्यावर परत भाष्य करणारी मी लिहिलेली कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे वलय. वलय का निर्माण करतो आपण आपल्या भोवती वलय? वलय का निर्माण करतो आपणच आपल्या भोवती वलय? बोचऱ्या थंडीत काचेच्या तावदानावर चिकटणाऱ्या धुक्यासारखं आणि बोट फिरवली की नाहीस होणार वलय. सिगारेटच्या धुराच्या गोल गोल वर्तुळासारखं आणि फुंकर मारली की भंगणार वलय. कडक उन्हात पडणाऱ्या उघड्या पावसासारखं आणि बरसणं थांबलं की बाष्पावलेल्या पाण्यासारखं वलय. तसं वलय आणि विलय दोन्ही शेजारचे शब्द, पण एक क्षणभंगूर आणि दुसरं अनादि सत्य. कुणालाच न चुकणार, कुणालाच न चुकणार. धन्यवाद.
0: फारच छान कविता आहे.
1: धन्यवाद.
0: फार छान तुम्ही ह्या कविता लिहिल्या, त्या शब्दाशीष मध्येही आहेत आणि तुम्ही गीत लिहिली.
1: हो.
0: ती गीत हे सिनेमासाठी लिहिली आहेत.
2: तर त्याच्याबद्दलच्या काही आठवणी सांगा. मिसमॅच या चित्रपटासाठी तुम्ही गीतलेखन केलंय.
1: जरूर, मिसमॅच या चित्रपटासाठी मी जवळपास 4 गीतं लिहिली आहेत आणि ती तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती गीतं आशाताई भोसलेंपासून हरिहरनजी, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, सोनू निगम या सगळ्या दिग्गजांनी गायलेली आहेत हे मी माझं भाग्य समजतो. आणि मिसमॅचच्या वेळेचा एक अनुभव असा आहे गंमतशीर, म्हणजे मिसमॅच या चित्रपटाचा संगीतकार, चित्रपटाचे संगीतकार डॉक्टर नीरज करंदीकर यांनी मला एक सिच्युएशन सांगितली दिग्दर्शक आणि संगीतकारांनी की नायकाला कुठला तरी ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्यावेळेला नेमकं नायकाला नायिकेबद्दल आणि नायिकेला नायकाबद्दलच्या अव्यक्त प्रेमाची जाणीव होते, म्हणजे अजून प्रेम व्यक्त झालेलं नाही पण त्यांना ती जाणीव झालेली आहे. तर ह्याच्यावर एक तुम्ही गीत लिहा. आणि संगीतकाराने मला त्यावेळेला मुभा दिली की तू आधी शब्द लिही, म्हणजे दोन प्रकारे गीत लिहिलं जाऊ शकतं. एक तर संगीतकार आधी चाल लावतो आणि मग त्याच्यावर गीतकार शब्द लिहितो, किंवा दुसरा प्रकार आहे की गीतकार आधी शब्द लिहितो आणि मग त्याला संगीतकार चाल लावतो. तर या बाबतीमध्ये संगीतकाराने मला हे स्वातंत्र्य दिलं होतं की तू पाहिजे ते शब्द लिही सिच्युएशनला अनुसरून, आणि मग त्याप्रमाणे, आणि गझल हा माझा आवडता फॉर्म असल्यामुळे मी अशा द्विपदी केल्या होत्या, 4-5 गझलचे जसे शेर असतात तशा 4-5 द्विपदी करून त्या संगीतकाराकडे पाठवल्या. आणि त्या द्विपदी मग संगीतकाराने बघितल्यानंतर त्याला पण त्या आवडल्या आणि त्याने चाल लावली, पण त्याच्यामध्ये त्याने आवर्तनं घेतली होती त्या चालीमध्ये. आणि मग त्याने ते आशाताई भोसलेंकडे ते सगळं पाठवलं आणि त्यांना मग ते चालही आवडली, शब्दही आवडले, पण मग त्यांनी एक सजेशन त्याच्यामध्ये दिली की हे तुम्ही म्हणजे याच्यामध्ये आणखीन शब्द जर भरले, कारण त्यांनी चाल आवर्तनासारखी घेतली होती,
2: म्हणजे एकच ओळ पुन्हा पुन्हा
1: रिपीट होत होती. तर मी ते गझल फॉर्मॅट सारखी केल्यामुळे द्विपदी होत्या, त्यामुळे त्यांनी ते सजेस्ट केलं की यात आणखीन शब्द जर तुम्ही लिहिले याच्यावर तर ते जास्ती उठून दिसेल. आणि त्याप्रमाणे मग मी ते लिहिले, म्हणजे ते सुरुवातीचे शब्द असे होते की समजले तुला ते कळाले मलाही, उमगल्या नव्या जाणीवा आज काही, कसे आज होती तुझे भास सारे, कसा आज वारा तुझे श्वास वाही. आणि पुढे मग बाकीचं काव्य होतं.
2: हा निरोप केव्हा आला आणि तुम्ही ते
1: हा निरोप केला? म्हणजे मग आशाताईंचा हा निरोप हा ज्या दिवशी आम्हाला दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंगला जायचं होतं पहाटे, त्याच्या आदल्या दिवशी सुमारे 11:30 सुमाराला तो आला, संगीतकाराचा फोन आला की आशाताई असं असं म्हणतायत तर त्यावर आणखीन शब्द लिहा. तर ते एकाच वृत्तात लिहायचे शब्द, मग ते 11:30 ते जवळपास 1:30-2 पर्यंत ते लिहून मग दुसऱ्या दिवशी आम्ही रेकॉर्डिंगला गेलो. आणि ते शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं, कारण आशाताईंना ते आवडतील की नाही हे आम्हाला माहीत नव्हतं, पण नशिबाने त्यांना ते आवडले. नंतर त्यांनी ते जाहीररित्या सांगितलं पण की हल्ली मी फारशी गात नाही पण मला जर शब्द आणि स्वर सूर आवडले तरच मी ते गाणं करते. आणि ते इतकं सुंदर गायलेलं आहे आशाताईंनी, समजले तुला ते कळाले मलाही असं
2: ते
1: गाणं,
2: ते युट्यूबवर सगळ्यांना ऐकायला,
1: युट्यूबवर आहे मिसमॅच मराठी. आणि मग त्याच्यामध्ये जे सॉंग्स येतात त्याच्यामध्ये ते गाणी गीतं जी येतात त्याच्यात ते समजले म्हणून गीत आहे, तर ते जरूर ऐकावं रसिकांनी, आवडेल नक्की.
2: वा, हे गीताची आठवण फारच छान.
1: आणि त्यातलं आणखीन मग गंमत अशी आहे की दुसऱ्या दिवशी आम्ही रेकॉर्डिंगला गेलो आणि मग तिथे आम्ही कॉम्प्युटराइज्ड प्रिंट नेली होती आणि आशाताईंना भेटलो, त्यांना नमस्कार वगैरे केला आणि आशाताईंनी विचारलं कुठे आहे गीत, तर मग आम्ही त्यांना ते दिलं, पण त्या म्हटल्या की नाही मला हे असं नाही, मला हस्ताक्षरातच लिहिलेलं लागतं, म्हणजे पेनने किंवा पेन्सिलीने तुम्ही मला लिहून द्या. आणि मग मी गीतकार असल्यामुळे अक्षरशः मी आशाताईंच्या शेजारी बसून ते गीत त्यांना लिहून दिलं आणि मग तेच त्यांनी पुढे त्या स्टँडवर ठेवून ते गायलं. म्हणजे संगीतकाराने तर त्यांच्याकडून ते गाऊन घेतलं हे त्यांचा मोठेपणा आहेच आशाताईंचा, की पण मलाही ते एक, कारण माझाही त्यात कुठे सहभाग मला कुठेतरी त्यात तो दिसला की मी लिहिलेला कागद समोर ठेवून त्या गात होत्या. हा खूपच हेलावणारा अनुभव होता, म्हणजे
2: अगदी. आणि डॉक्टर असून तुमचं हस्ताक्षरही फार सुंदर आहे म्हणून ते आशाताईंनी ते समोर ठेवून गायलं, फारच छान.
1: नशिबाने हस्ताक्षर चांगलं होतं म्हणून मला ते तिथे लिहायला मिळालं. त्या
2: फार छान. आता आपण थोडं गझलकडे येऊया. गझल हा फॉर्म जरा अवघडच आहे, कारण त्याच्यामध्ये वृत्त असतात, शब्द पण तसे मीटरमध्ये बसायला लागतात.
1: बरोबर.
2: तर थोडं गझलबद्दल सांगा.
1: तर खरं सांगायचं तर गझलचा जो काय डोलारा, हिंदी असो, उर्दू असो, अरबी, फारसी किंवा मराठी किंवा इतर रिजनल जे फॉर्म्स आहेत, हा ह्या सगळ्या गझलचा जो डोलारा ज्या छंदशास्त्राच्या पायावर उभा आहे, त्याचा खरं तर उगम भारतात आहे. म्हणजे संस्कृतमध्ये आहे. म्हणजे पिंगलांनी लिहिलेला छंदसूत्र हा जो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये अनेक छंद आणि वृत्तांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. आणि मग पुढे हे सगळं आपले जे छंदशास्त्र आहे, हे मग पर्शिया मार्गे अरबस्तानात, आणि मग तिथे अरबस्तानात त्याच्यावर आणखीन संस्करण झालं, आणि त्यांनी अत्यंत छान संस्करण केलं आहे, आणि मग परत आपल्याकडे ते पर्शिया मार्गे परत आपल्याकडे ते आलेलं आहे. म्हणजे मूळ गाभा जो आहे, त्याचं जे टेक्निक आहे, शास्त्र जे आहे, ते आपल्याकडेच त्याचा सगळ्यात आधी शोध लागलेला आहे. आणि जसं पूर्वीच्या संस्कृत वाङ्मयामध्ये दोन चार चार पदांचे श्लोक असायचे, तसे गझलमध्ये दोन दोन ओळींचे शेर असतात. म्हणजे थोडक्यात एक शेर म्हणजे दोन पदांचा, म्हणजे एक द्विपदी असं आपल्याला म्हणता येईल. आणि अशा किमान पाच शेरांनी एकत्र बांधलेली मोळी म्हणजे गझल असं आपल्याला.
2: सगळे पाचही शेर एकसारख्याच भावना व्यक्त करतात
1: नाही, मग ते त्यातला एका शेराचा दुसऱ्या शेराशी अर्थार्थी काही संबंध असेलच असं नाही, किंबहुना तो नसतोच.
2: उदाहरण सांगा.
1: म्हणजे आता हे उदाहरण द्यायचं झालं तर एक मी लिहिलेली एक गझल आहे, ती सादर करतो. की गझल कशी असते, म्हणजे आता त्याच्या आधी थोडीशी परत एक पार्श्वभूमी सांगतो की पु ल देशपांडे नेहमी म्हणायचे की गझल हे नुसतंच वृत्त नाही, तर ती एक वृत्ती आहे, आणि इतकंच नाही तर त्यात एक सूक्ष्म अशी निवृत्ती पण आहे. तर हे अगदी तंतोतंत खरं आहे. म्हणजे मगाशी मी जे सांगितलं की अशी सुचावी गझल कधी की शब्दांनीही वादळ व्हावे, अशी वृत्ती पाहिजे. बेफिकीर बेपरवा वृत्ती असते गझलची, आणि सगळं काही झुकून देण्याची वृत्ती असते. आणि मग त्याच्यानंतर मी जे लिहिलं होतं त्या कवितेमध्ये की उधाणलेला सागर होऊन द्यावी ओ हो टीची चाहूल, तर त्यात ती निवृत्ती पण कुठेतरी येते. ती कविता होती, पण त्याच्यात गझलची वृत्ती मी सांगितलेली. तर आता गझल म्हणजे नेमकं काय यावर भाष्य करणारी एक गझल आहे, म्हणजे गझलेवरची गझल आहे, ती सादर करतो.
2: जरूर.
1: तर ती गझल अशी आहे की आता मी डॉक्टर आहे त्यामुळे आधी पथ्य सगळ्यांना सांगावी लागतात, तर गझलची पथ्य कुठली आहेत हे त्यातून मी सांगितलेलं आहे. तर गझल अशी आहे की हे एवढेसे पथ्य थोडे पाळणे म्हणजे गझल, हे एवढेसे पथ्य थोडे पाळणे म्हणजे गझल, नुसतेच वरवर भेटण्याचे टाळणे म्हणजे गझल, हे दुःख तुमचे ही मुक्याने सोसणे म्हणजे गझल, हे दुःख तुमचे ही मुक्याने सोसणे म्हणजे गझल, अन आसवे तुमची उरी सांभाळणे म्हणजे गझल. का मोगऱ्याचा गंध येतो नेमका रात्री इथे, प्रश्न आहे की का मोगऱ्याचा गंध येतो नेमका रात्री इथे, रात्री कुणाच्या आठवांना माळणे म्हणजे गझल. ती ओळखीची वाट जेव्हा साथ येथे सोडते, ती ओळखीची वाट जेव्हा साथ येथे सोडते, बेवारशी वाटे समग कवटाळणे म्हणजे गझल. आणि शेवटचा शेर आहे की सरस्वतीचे दान हे, सरस्वतीचे दान हे आशिष्टीचा म्हणजे गझल, अन दीप शब्दांचे उराशी जाळणे म्हणजे गझल. आता ह्याच्यामध्ये गझलची माहिती जर आणखीन सांगायची झाली तर ह्याच्यामध्ये हे असे पाच शेर, म्हणजे किमान पाच शेर लागतात प्रत्येक गझलमध्ये. गझल म्हणून ते सिद्ध व्हायला किमान पाच शेर लागतात. तर असे पाच शेरांची ही गझल झालेली आहे. आणि याच्यात काफिया आणि रदीफ असतो, किंवा यमक आणि अंत्ययमक. ते म्हणजे गझल हे अंत्ययमक झालं, म्हणजे रदीफ झाला. आणि पाळणे टाळणे हे सगळे आसवर असलेले रणे जे आहेत ते सगळे काफिया झालं.
2: फारच छान माहिती सांगितली. आणि तुमची आता अत्यंत गाजलेली कविता ऐकून आपण मुलाखतीचा शेवट करूया. आयुष्याचा प्रवास ती इंटरनेटवर आहे आणि लोक बिनधास्त स्वतःच्या नावावर ती खपवतात, म्हणून आज मला सांगायचंय की ही तुमचीच कविता आहे आणि तुमच्याच शब्दात ऐकूया आयुष्याचा प्रवास.
1: जरूर. ही कविता लोकांना खूप आवडते. तुम्ही म्हटल्यात तसं अनेकांनी आपल्या स्वतःच्या नावावरही खपवलं, त्याच्यावर मी रितसर तक्रारही केलेली आहे. पण सांगायचा मुद्दा की लोकांनाही खूप आवडते, तर ती सादर करतो. कविता अशी आहे. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा, कुणाच्या तरी मनात तो कुठेतरी ठसावा. प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं, प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं. चुकलेलं पाऊल कधीतरी सरळ पडावं, चुकलेल्याला कधी कुणी द्यावा विसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, हक्काचं आपलं असं एक माणूस असावं, हक्काचं आपलं असं एक माणूस असावं, ज्याच्यावर आपण कधीतरी रुसावं. रुसलेला क्षण कधी खुदकन हसावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा. मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरूनच यावं, मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरूनच यावं. हातात हात देऊन अलगद घेऊन जावं, लपून पाठीवर वार त्याचा नसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा. धन्यवाद.
2: फार छान. आणि तुमच्या ह्या काव्य प्रवासाला पण आमच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, हा होता आजचा आपला मुलाखतीचा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

नमस्कार रसिक श्रोते हो मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते कवितांच्या गावा जावे या विषयावर. मंडळी, साहित्यातला एक सुंदर नाजूक भावनाप्रधान प्रकार म्हणजे कविता. आद्य कवी वाल्मिकी, भवभूती, कालिदास, वेदव्यास हे सगळे संस्कृत कवी, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास यांच्यासारखे अनेक संत कवी, पोवाडे, लावण्या आदी लिहिणारे तंत कवी, या सगळ्यांपासून ते अगदी आजपर्यंतच्या भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, संदीप खरे आदी अनेक कवींच्या कविता रसिक मनाला रिझवत आल्या आहेत. बहिणाबाई पद्माकुळे, शांता शेळके, अरुणा ढेरे आदी स्त्री साहित्यिकांनी सुद्धा मराठी कवितेला समृद्ध केलं आहे. मला तर कविता म्हणजे साहित्यातलं मूर्तिमंत स्त्रीरूपच वाटतं. कधी ती शालूसारखं भरजरी वस्त्र लेऊन येते, तर कधी कुलीन घरंदाज स्त्रीसारखी. कधी कधी ती असते लंकेची पार्वती. कवी जसं ठरवेल तशी कविता आपल्या पुढं येते. कधी ती आपल्याला कल्पनेतल्या गावाला घेऊन जाते, कधी आपल्या मनाला रिझवते, कधी जोजवते, कधी मनमुराद हसवते, तर कधी रडवते सुद्धा. कधी कधी ती कारुण्याची मूर्ती होते. कधी शहाणपणाचे दोन शब्द सांगते, तर कधी कधी

ही कठोर होऊन आसूळही ओढते. आनंदाच्या, दुःखाच्या, प्रेमाच्या, शोकाच्या, मिलनाच्या, तिरस्काराच्या, प्रार्थनेच्या, भक्तीच्या, शृंगाराच्या, शौर्याच्या अशा नानाविध रंगांनी आणि रसांनी ती न्हाइलेली असते. आपल्याला फक्त रसिक व्हावं लागतं, तिच्या आंतरीचा भाव समजून घ्यावा लागतो. तो भाव तुम्हाला समजून घेता आला की ती तुम्हाला समृद्ध करत जाते. जशी एखाद्या प्रदेशातून वाहणारी नदी तिच्या काठावरच्या प्रदेशाला समृद्ध करत जाते, म्हणूनच ती कधीकधी काव्यगंगा, भक्तिगंगा इत्यादी नावाने आपल्यापुढं प्रकटते. आपली समज जसजशी वाढत जाईल तसतशी ती जीवनाचं तत्त्वज्ञान आपल्या गळी उतरवत जाते, आपल्याही नकळत. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींसारख्या संतांच्या ओव्या प्रत्येक वेळी निरनिराळा अर्थ घेऊन आपल्या समोर प्रकटतात. मंडळी, आपण जी गाणी ऐकतो तीही एक कविताच असते. तसं कविता म्हणजे गाणंच असतं, जीवनाचं गाणं ती गात असते. माझे जीवन गाणे मध्ये एखादा कवी बोलून जातो की व्यथा असो आनंद असू दे गात पुढे मज जाणे. गदी माडगुळकरांसारखा सिद्धहस्त कवी लिहून जातो, दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. किंवा घनतिमिरी शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना बघ जरा तरी, यासारख्या सुंदर कवितांची गाणी झाली. लेख सासरी जाताना पित्याच्या हृदयात होणारी कालवा कालव, दाटून कंठ येतो ओठात येई गाणे, जा लाडक्या जा आपुल्या घरी तू जा लाडके सुखाने, ऐकणाऱ्याच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. अशा खूप विविधरंगी कविता किती सांगाव्यात. कधीकधी जीवन शुष्क वाटतं, जीवनातला रस संपल्यासारखा वाटतो, तेव्हा अशा कविता मनाला उभारी देतात, शहाणपणाचे दोन शब्द सांगतात. विंदा करंदीकरांची देणाऱ्यानं देत जावं ही अशीच एक कविता. कोणाकडून काय घेता येईल ते विंदा फार सुंदर सांगतात. देणाऱ्यानं देत जावं, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, हिरव्या पिवळ्या माळावरूनही, सह्याद्रीच्या कड्यावरूनही, छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी, देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. या कवितेतल्या हिरव्या पिवळ्या माळावरून, सह्याद्रीच्या कड्यावरून, छातीसाठी ढाल घ्यावी या ओळी मरगळलेल्या मनाला उभारी देणाऱ्या आहेत, पिचलेल्या मनात जोश भरणाऱ्या आहेत. कधीकधी जीवन खूपच आखीव रेखीव साचेबद्ध होतं, त्याच त्या रुटीनचा कंटाळा येतो. अशावेळी विंदा सांगतात, वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे, कधीकधी चाकोरीबद्ध आयुष्य तेवढ्यापुरतं सोडूनही द्यावं, एखाद्या उन्हाळ दिवसासारखं. कधीकधी आपले प्रश्न आपल्याला सुटत नाहीत, अशावेळी मातीशी आपली नाळ घट्ट जोडलेली असली की पाय जमिनीवरच राहतात, विचारातूनच उत्तर मिळतं
म्हणून विंदा म्हणतात, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेला दर्या कधीकधी आपल्याला त्याच्या रौद्र रूपानं भयचकित करतो, पण ती भव्यता त्याच्याकडून घ्यावी. भरलेल्या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी, किती सुंदर ओळी. इथं कवितेला अध्यात्माचा स्पर्श होतो, कारण जीवनामध्ये तेही आवश्यक आहे. कवितेच्या शेवटच्या ओळी तर कवितेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. मंडळी, आपली प्रवृत्ती नेहमी घ्यायची असते, आपल्या हातांना नेहमीच घ्यायची सवय लागलेली असते, पण ती प्रक्रिया उलटसुद्धा झाली पाहिजे. म्हणजे घेणाऱ्या हातांना द्यायची पण सवय लागली पाहिजे. म्हणून घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही विंदांची कविता पाहिल्यानंतर मला आणखी एका कवितेची आठवण आली. विंदा या कवितेत आपल्याला कोणाकडून काय घ्यायचं ते सांगतात, तर ही दुसरी कविता आपल्याला कोणी काय द्यायचं ते सांगते. ही सुंदर कविता आहे दत्ता हलसगीकरांची, अप्रतिम कविता आहे. या कवितेमध्ये, या कवितेची 22 भाषांतरं झाली आहेत, 22 भाषांमध्ये. आणि दत्ता हलसगीकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर ही त्यांची भाग्यवती कविता आहे. रायगड जिल्ह्यातल्या जांभूळपाडा या गावी अनाथ विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह चालवण्यात येत होतं. या आश्रमातील मुलांच्या मदतीसाठी तिथल्या कल्पक संचालकांनी ही कविता मोठ्या अक्षरात तिथे लावली. जाणाऱ्या येणाऱ्यांचं लक्ष ही कविता वेधून घेत होती. या कवितेत कवीनं केलेलं आवाहन वाचकांच्या काळजाला हात घालत होतं. आणि मग या आश्रमाला देणग्यांचं ओघ सुरू झाला, अनाथ मुलांची सोय झाली. ही कविता अतिशय प्रसिद्ध आहे, आपल्यापैकी अनेकांनी ती वाचली ऐकली असेल. तरी आपण तिच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद घेऊया. या कवितेचं नाव आहे उंची. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावे, आपले श्रीमंत हृदय त्यांनी रीते करून भरून घ्यावे, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडं उचलून घ्यावं. मंडळी, कविता खूप साधी सोपी परंतु आशयघन आहे. या कवितेत कवी कोणी काय द्यायचं ते सांगतो. देण्यासाठी आणखी एक गट असते, देणारा उंचीवर असतो आणि घेणारा खाली. त्याच्या ओंजळीत दान टाकण्यासाठी देणाऱ्यालाही थोडं खाली झुकावंच लागतं. आकाशातले मेघसुद्धा धरित्रीला न्हाऊ घालताना थोडे खाली झुकतात. बालकवी म्हणतात, थबथबली ओथंबून खाली आली, जलद आली मज दिसली सायंकाळी. तसंच दत्ता हलसगीकर म्हणतात, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं. कशासाठी खाली यायचं? तर मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडं उचलून घेण्यासाठी. आपल्याला सर्वांनाच घेऊन चालायचं आहे. त्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं तर, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. भेटणं आवश्यक आहे. ती अशी आयती रेडीमेड कुठं भेटणार आहे का? शक्य नाही. ती सज्जनांची ईश्वर निष्ठांची मांदी आळी आपणच व्हायचं आहे. म्हणून तर भरलेल्या भीमेकडून तुकोबांची माळ आपल्याला घ्यायची आहे. मंडळी, मला आवडणाऱ्या आणखी एका सुंदर कवितेबद्दल सांगून आपण थांबूया.
विदर्भातले कवी बोबडे यांची ही सुंदर कविता आहे. या कवितेचं नाव आहे देवतयास मिळो न मिळो रे. सागर पोहत बाहुबळाने नावतयास मिळो न मिळो रे. स्वयेच जो तेजोनिधी तरणी तद्गृही दीप जळो न जळो रे. जो करी कर्म अहेतु निरंतर वेदतयास कळो न कळो रे. ओळख पटली ज्यास स्वतःची देवतयास मिळो न मिळो रे. फक्त चार साधे सोपे कडवे असलेली ही कविता जगण्याचं सार सांगून जाते. ज्याच्यात सागर पोहून जाण्याची धमक आहे त्याला नाव मिळाली काय किंवा नाही मिळाली तरी फारसा फरक पडत नाही, कारण तो कोणावर अवलंबून नसतो. जो स्वतःच स्वतःचा दीप आत्मदीप भव असं आपण म्हणतो तो झाला तर त्याला प्रकाशासाठी प्रेरणा देण्यासाठी पुढं जाण्यासाठी परप्रकाशाची आवश्यकताच नाही. जो करी कर्म अहेतु निरंतर या ओळीत तर गीतेचं सारच आलं आहे आणि शेवटच्या दोन ओळी तर अप्रतिम आहेत. ज्याला स्वची ओळख पटली त्याला देव भेटला किंवा न भेटला तरी फरक पडत नाही. परमेश्वराचं अस्तित्व सगळीकडे आहे. एक सुंदर असं सुफी वाक्य आहे ते असं आहे की मी परमेश्वराला शोधू लागलो तेव्हा मला माझा शोध लागला आणि मी जेव्हा माझा शोध घेऊ लागलो तेव्हा मला परमेश्वर समजला. पण हे केव्हा होईल? कविवर्य बाभव बोरकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर जीवन त्यांना कळले हो पण केव्हा, तर मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. मंडळी, कवितेच्या गावाबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे पण आणखी कधीतरी. आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.